0: मित्रांशिवाय आयुष्यापूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, आज आपण विषय घेणार आहोत आनंद, असीम आनंद। आजकाल आनंद हरवत का चाललाय बरं? याचं मुख्य कारण आहे परावलंबन। परावलंबन म्हणजे बाह्य गोष्टीवर अवलंबून असणं। खरं तर हा किती मोठा विरोधाभास आहे, कारण आनंद कुणावरही अवलंबून नसतो, ना तो कोणत्या वस्तूत असतो। आपण जेव्हा सर्वांचा विनाश स्वीकार करतो तेव्हाच आपल्याला आनंद प्राप्त होतो। थोडक्यात, इतरांचं स्वभावाचं अतिविश्लेषण न करता त्यांचा संपूर्णपणे स्वीकार करणं, त्यांच्याविषयी मनात कोणताही किंतू न बाळगणं, इतरांवर कोणतीही टीका न करणं आणि त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याची वृत्ती, त्यांच्याशी स्पर्धा करण्याची इच्छा यातून मुक्त होणं, हाच आनंदाचा मार्ग आहे। आपल्या विचारांचे आणि भावनांचे तरंग जेव्हा पावित्र्य, शांती, प्रेम यांच्याशी जुळतात तेव्हा आपल्यात परिवर्तन घडतं। मग आपण इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा इतरांना हवं ते देण्यात धन्यता मानायला लागतो। घडून गेलेल्या गोष्टी मनात ओढण्यापेक्षा त्या विसरून जाण्यात, इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वीकार भावानं जगण्यात आणि भूत भविष्याच्या चक्रात अडकण्यापेक्षा वर्तमानाचा आस्वाद घेण्यातच आपल्याला आनंद मिळायला लागतो। कारण आता आपल्याकडे शक्ती सुद्धा असते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा। होय, आनंदी राहणं हा एक निर्णयच असतो। मित्रांनो, काय आहे हा आनंद? आनंद म्हणजे नक्की कशाला म्हणता येईल? ऍक्च्युली आपण काय करतोय, कशा प्रकारचे नातेसंबंध आपण प्रस्थापित केलेत, आपल्याला काय साध्य करायचंय, या आणि अशा गोष्टींच्या पलीकडे जाऊन जीवनात आपण ज्या गोष्टीचा शोध घेतो ती म्हणजे आनंद। जर आपण जीवनाचा विचार करत असू तर निश्चितच आपण आनंदाचा शोध घेत आहोत। मग आनंदाचा शोध घेत आहोत नेमका कोणत्या मार्गाने हा शोध घेतला पाहिजे किंवा घेतला जातो? तर मित्रांनो, अनेक मार्गाने, मालकी हक्क, मालमत्ता, नातेसंबंध, संपादित केलेले कौशल्य आणि आरोग्यपूर्ण शरीर, अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण आनंदाचा शोध घेतो। जेव्हा आपण एखाद्याला विचारतो की तुला आयुष्यात काय मिळवायचंय, तेव्हा बहुतेकांचं उत्तर असतं

श, सक्सेस त्यांना यशच हवं असतं, कारण त्यामुळे ते आनंदी होतात. आपण जेव्हा एखाद्याला अमुक गोष्टी खरेदी करण्यामागचं प्रयोजन विचारतो तेव्हा ती गोष्ट खरेदी केल्याने त्याला किंवा त्यांच्या कुटुंबाला आनंद होईल हेच उत्तर ऐकायला मिळतं. नातेसंबंधातून तुम्हाला काय मिळतं असं एखाद्याला विचारून पहा, त्याचं उत्तर आनंद हेच असेल. शेवटी प्रत्येक जण ज्या गोष्टीच्या शोधात असतो ती म्हणजे आनंद. मग मित्रांनो, याचा अर्थ असा का की आनंद क्षणिक असतो? जसं एखादं लहान मूल एखाद्या खेळण्याशी खेळता खेळता ते खेळणं मोडतं, नंतर त्याला दुसऱ्या खेळण्याशी खेळावंसं वाटतं, ते खेळणं मोडलं की तिसऱ्या, ही साखळी अशी सुरू राहते. मग आपण नेमकं शोधतो तरी काय? जर आपण आनंदाच्या शोधात असू तर तो भरीव आणि चिरंतन असायला हवा ना. आनंद चिरंतनच हवा, ते तर सगळ्यात महत्वाचं. जर आनंद आपल्या पसंतीचा आपला इच्छेनुरूप असेल आणि जर तो अगदी सहजगत्या मिळाला तर तो कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नसेल. जर तो अन्य गोष्टीवर अवलंबून असेल तर तो कायमस्वरूपी असणं आवश्यक नाही, शक्यच नाही. सोपा भाषा सांगायचं तर आपल्या आनंदाचं कारण जर कुठेतरी बाहेर असेल तर आपण आनंदासाठी त्या विशिष्ट गोष्टीवर अवलंबून राहतो आणि मग ती भावनाही फार काळ टिकत नाही. जेव्हा मी म्हणतो सपोज बाहेर सुंदर हवा पडली आहे त्यामुळे मला छान वाटतंय, त्यावेळी मला छान वाटणं बाहेरच्या हवामानावर अवलंबून असतं. तर मित्रांनो, मग हे आनंद इच्छा याशिवाय कसं प्राप्त करून घेणार? इच्छाशिवाय आनंदाची प्राप्ती कशी होणार? आपण या गोष्टीवर चर्चा विश्रांतीनंतर करूया.

0: नमस्कार, आप उन्हें कटाई रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: स्वागत है ब्रेक नंतर मित्रांनो। विश्रांतीच्या आधी आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की इच्छा शिवाय आनंदाची प्राप्ती होऊ शकते का किंवा कशी करावी। निश्चितच आनंद कुठून तरी बाहेर आपल्याला प्राप्त होतो ही जी श्रद्धा आहे ना, ती आपण जोपासत असलेल्या अनेक जुनाट श्रद्धांपैकी एक आहे। आनंद कधी कर्तव्यपूर्तीचा असतो किंवा इतर जनांकडून आपल्याला मिळणारा असतो किंवा आपण जसे आहोत त्या सद्यस्थितीतूनही आनंद मिळत असतो। मी एक अमुक गोष्ट करतोय कारण त्याने मला आनंद मिळणार आहे, सर्वदा हेच सूत्र असतं। ती गोष्ट करून पूर्ण झाली आणि तीही उचितपणे तर मी आनंदी होणार, याचाच अर्थ उचित प्रकारे कृती घडून येण्यावर आपल्याला आनंद अवलंबून असतो। मुलाने चांगले गुण मिळवले, त्याने उत्तम प्रगती केली, तो सुदृढ दिसू लागला की त्यांच्या पालकांना आनंद होतो। मग पालक मुलांना संस्कारांच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतात। या साचेबद्ध संस्कारांच्या नियंत्रणात राहिल्याने त्या मुलांनाही असा विश्वास वाटू लागतो की माझे आई वडील आनंदी असतील तर मीही आनंदी होईल, आणि ते आनंदी नसतील तर मग मी तरी कसा आनंदी होऊ शकेल। तर मित्रांनो, नेमकं आनंद म्हणजे काय आणि तो कोणावरही अवलंबून न राहता कसा प्राप्त करायचा, त्यासाठी सर्वप्रथम परावलंब म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। रोजच्या जीवनात ज्या परावलंबनाचा आपण अनुभव घेतो ते मुख्य बाह्य वस्तूवर असतं। आपण बरेचदा म्हणतो जेव्हा मी मोटार विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी नवीन मालमत्ता विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी शॉपिंग करेन आणि मग मला आनंद होईल। अर्थातच आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो त्या बाह्य वस्तू खरंच आपल्याला आनंदी करतात का? तर प्रामाणिकपणे मी किंवा तुम्ही कोणी म्हणणार, हो मोटार खरेदी केल्याने मला नक्कीच आनंद होईल, नक्कीच होणार। पण ज्या आनंदाचा आपण खरोखर शोध घेत आहोत तोच आनंद नवी कार आपल्याला देणार आहे का? माझ्याकडे नवी मोटर आल्याने मी आनंदी होणार म्हणजे माझ्याकडे नवी मोटार नसली तर? तेव्हा एक प्रश्नचिन्ह उभं राहतं, म्हणजे समजा अजून 10 दिवसांनी मोटारीवर एखादा ओरखडा उठला तर त्यामुळे माझ्या आनंदावरही परिणाम होणार, कारण माझ्या विचार पद्धतीची जळणघळणच मी तशी बनून टाकली आहे, ही मोटार मला आनंद देते ही आपली धारणा बनून टाकली आहे। आणि हे तर नक्कीच सत्य, एका किमतीला एक मोटार खरेदी करता किंवा असं म्हणूया त्या रकमेच्या 10 पट रक्कम खर्च करून आलिशान मोटार खरेदी करता, जगासाठी सर्वात महागडी मोटार आहे ती, आपण त्या आरामदायी मोटारमध्ये बसतो। मित्रांनो, हा आराम अनुभवणारं नेमकं कोण असतं? आपलं शरीर। मोटारीतली आरामशीर बैठक व्यवस्था, अफलातून म्युझिक सिस्टीम, वातानुकूल यंत्रणा आणि त्याच्यात आनंदाने निवांत बसलेलो आपण, हे सगळं आपल्या देहाला अतिसुखद वाटतंय। मोटारीमध्ये आपण स्वतःला म्हणतो मला किती छान वाटतंय। समजा त्याचवेळी घरात काही दुर्घटना घडल्याचा फोन आला तर तेव्हाही आपण तसेच आनंदी असणार आहात का? म्हणजेच जे भौतिक आहे ते सर्व आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून अस्तित्वात आलं आहे। आपलं खुर्चीवर बसणं ही देखील एक शारीरिक क्रिया आहे आणि ती खुर्ची आपल्या देहाला सुख देते आहे, पण मी मात्र स्वतःला सांगतो की खुर्ची मला आनंद देते। बालपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे आपण अशा प्रकारे विचार करतो, या संस्काराच्या साथीनेच आपण मोठे होतो। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आपले पालक माझ्या मुलांनी आनंदी व्हावं म्हणून मी ही वस्तू खरेदी करतोय या विचाराने एखादी वस्तू विकत घेऊन यायची, आम्ही आनंदी व्हावं म्हणून आम्हाला सहलीला घेऊन जायचे, अशा संस्कारात आपण मोठे झालो आहोत।

0: मित्रांनो, समजा आपल्या मालकीचा अतिशय सुंदर बंगला आहे, सर्वोत्कृष्ट गाडी आहे, घरात स्वप्नवत वाटतील अशा सोयी सुविधा आहेत, आपल्याला हवी ती सगळी गृहयंत्र उपकरणं घरात उपलब्ध आहेत, एवढं सगळं असतानाही आपल्याला आनंदाचा शोध का सुरू आहे? सगळ्या गोष्टी माझ्या घरात असताना माझा हा शोध थांबायला नको का? मी म्हणेन ती वस्तू मला उपलब्ध असून देखील मी त्या विशिष्ट संवेदनेला कायम शोधत राहते. याचा अर्थच असा की ही सर्व यंत्रे उपकरणे आपल्याला ती विशिष्ट संवेदना मिळवून देण्यास कुचकामी आहेत. या उपकरणाद्वारे आपण फक्त एक आरामदायी आयुष्यच मिळवू शकतो. मित्रांनो, मगाशी आपण एक संदर्भ घेतला होता. आपण एक आलिशान गाडीमध्ये आहो आणि अचानक आपल्याला एका ऍक्सिडेंटचा समाचार मिळाला. अचानक मिळालेल्या या माहितीमुळे आपण दुखी होतो. हे दुःख निर्माण कोण करतं? आपलं मनच. आपलं मन अस्वस्थ झालं की शरीराचा सुखावह स्थिती देखील आपल्याला रस वाटेनासा होतो. भले आपलं शरीर आरामात असेल पण त्यातला मी मात्र या क्षणी अस्वस्थ आहे. सध्याची शरीराची सुखावह स्थिती त्याला आता महत्वाची वाटत नसून मी आता आनंदाचा शोधात आहे. हे उलट देखील असू शकतं. कदाचित मी आरामदायी स्थितीत बसलेलो नसेल, मला जमिनीवर मांडी घालून बसावं लागलं, पण जर माझ्या अंतर्यामी उत्कट सुख असेल तर मी त्याही परिस्थितीत आरामशीर असणार. तर मित्रांनो, एखाद्याला त्या अवस्थेपर्यंत कसं पोहोचता येईल? विश्रांतीनंतर आपण या त्या अवस्थेबद्दल कसं पोहोचता येईल ते डिस्कस करूया.
1: आनंदाचे सुर, पुण्याचा नाद. आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर परत आपलं स्वागत आहे. विश्रांतीच्या आधी आपण बोलत होतो शरीराची सुखावह स्थिती आणि मी. बाहेर परिस्थिती कशी असू दे पण मी आनंदाचा शोधत आहे, तर मी कोण आहे, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल या विषयावर आपण बोललो. मित्रांनो, शरीराची सुखावह स्थिती ही भावनिक सुखाहून भिन्न आहे. याची जाणीव ठेवून त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शरीराचं सुख हे भावनिक सुखाहून पूर्णतः भिन्न आहे. अंतरंगातलं सुख, अंतर्यामीची स्थिरता म्हणजे आनंद. हा आनंद आपण अनुभवू शकतो कारण त्यावेळी शारीरिकदृष्ट्या सुख मिळाल्यावरच मी आनंदी होईन असा विचार मी करत होतो. आज जर आपण आनंदी खरेदी करू पाहत आहोत, आपण म्हणतो मी हे खरेदी केलं की आनंदी होईन, पण त्यानंतर आपली शॉपिंग लिस्ट वाढतच जाते. वस्तू खरेदी करण्यास आपला विरोध नाही, आपलं म्हणणं एवढंच आहे की खरेदीचा आणि आनंदाचा सांगळ नका घालू. आपण वस्तू खरेदी करतो कारण ती सुखसोयी देणारी आणि फायद्याची असते, पण ती आपल्याला आनंद पोहोचवते का? मुळीच नाही. खरेदी करताना निदान आपण ते का खरेदी करत आहो हे आपल्याला ठाऊक तरी असतं. शिवाय हे विकत घेतल्यानं मी आनंदी होईन असं खरेदी करताना आपण आपल्या मनाला सांगत असतो. जर आपला आनंद आपल्या भौतिक गोष्टींशी जोडला तर आनंद प्राप्तीचा कालावधी पुढे ढकलला जातो आणि त्याला आणखी एक नवीन अट घालतो. समजा

आपण एक घर बांधत आहोत तेव्हा आपल्या मनात येतं जेव्हा हे घर बांधून पूर्ण होईल आणि मी त्यात राहायला जाईन तेव्हा मी आनंदी होईन, म्हणजेच अजून एक किंवा दोन वर्षांनी मी आनंदी होईन। मी माझं आनंद पोस्टपोन करत आहोत, खरं ना मित्रांनो, दूर ढकलत आहोत। आता हेच उदाहरण पहा, शाळेत शिकणाऱ्या मुलाकडे पाहून आपण म्हणतो बालपण ही आपल्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अवस्था आहे, पण तो मुलगा मात्र आजूबाजूला सिनियर मंडळीकडे पाहून असा विचार करतो की ही मोठी मंडळी किती नशीबवान आहे, यांना गृहपाठ करावा लागत नाही की परीक्षा द्यावी लागत नाही, तो स्वतःला मोठ्या माणसाच्या जागी ठेवून पाहतो। कधी एकदा आयुष्यातील शाळा संपते आणि मी आनंदी होतो असं होतं त्याला, मी महाविद्यालयात गेलो की आनंदी होईल असं त्याला वाटतं। तो महाविद्यालयात जातो आणि त्याचे विचार बदलतात, जेव्हा तो नोकरीला लागेल, लग्न करून संसाराला लागेल तेव्हाच तो सुखी होईल असं त्याला वाटू लागतं। संसार सुरू झाला की त्याला वाटतं त्याची मुलं स्टेबल झाल्यावर तो आनंदी होईल। अशीच काही वर्षे जातात, त्यांची मुलंही स्टेबल होतात, आता त्याचा विचार काय असतो, आता तो म्हणतो मी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आनंदी होईल। म्हणजे तो आनंदी होणार तरी कधी, दरवेळी तो आपला आनंद आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर ढकलत राहिला आणि प्रत्येक टप्प्यावर एक रिकामी जागा न भरता तशीच राहिली। या दुष्चक्रात अडकलेले आपण म्हणत राहतो अमुक अमुक झालं की मी आनंदी होईन। तर मित्रांनो, आपल्याला दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात, एक आनंद ही स्वतंत्र गोष्ट आहे, दोन आनंद ही आपली स्वतःची आंतरिक निर्मिती आहे, त्यामुळे आपण कधीही आनंद निर्माण करू शकतो। आपण कार खरेदी करतो आणि मग म्हणतो मी आनंदी आहे, कार ही एक निर्जीव वस्तू असून तिला संवेदना किंवा भावना नाहीत, म्हणजेच ही कार आपल्याला आनंद देत नाही, मग वस्तुस्थिती काय आहे? आपण असा विचार करतो, अरे वा मी कार खरेदी केली, मला जे हवं होतं ते मी विकत घेतलं। मित्रांनो, म्हणजेच आपल्या आनंदाचे निर्माते आपणच आहोत, आनंद आणि दुःख आपणच निर्माण करतो। मित्रांनो, आपल्या विचारांची निर्मिती आपणच करतो, विचारांवर आपण दुःख किंवा आनंद याचा अनुभव घेत असतो। मित्रांनो, हा विषय खूप मजेदार आहे आणि आपल्या सर्वांचा आवडीचा आहे, कारण आनंदासाठीच आपण हे सगळं करतोय। तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत। मी आहे मंगेश आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपण सर्वांसाठी, सावधान रहा, आपला प्रत्येक अभिव्यक्ती क्रियाची प्रतिक्रिया होत असते।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीच्या जीवाचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजचा भाग सुरू व्हायच्या अलीकडे एक तुम्ही एक ट्यून ऐकली, त्याच्यावरनं तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की आज आपण कोणतं वाद्य आजच्या भागामध्ये घेणार आहोत. ही ट्यून जी तुम्हाला मी ऐकवली ती जनरली एखाद्या रिसेप्शनमध्ये किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये बरेचदा ही ट्यून आपण ऐकतो. ही ट्यून ज्या वाद्यांनी वाजवलेली आहे ते वाद्य म्हणजे सॅक्सोफोन. आज आपण सॅक्सोफोन आणि इतर विंड इन्स्ट्रुमेंट्स संदर्भातली माहिती ताईंकडनं आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये. तत्पूर्वी जाणून घेऊयात आजच्या भागामध्ये आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1950 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका अमेरिकन चित्रपटामधल्या गाण्यावर आधारित होते. नंबर दोन, 1984 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरनं घेतली होती. नंबर तीन, 1962 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो वेगवेगळ्या साली दोन भाषांमध्ये रिमेक करण्यात आला होता. असे बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या या इंटरेस्टिंग भागाला. स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोनी यांचं आणि सगळ्या श्रोत्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद
0: ताई. आज आपण सॅक्सोफोन या विषयावरती तसेच विंड इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरती चर्चा करणार आहोत, तर सॅक्सोफोन त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, आपण ना स्वरसंध्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांची माहिती घेतोय. त्या वाद्यांचा म्युझिक थेरपीत कसा वापर करता येईल यावरही चर्चा करतोय. सध्या आपण बघतोय सुशीर वाद्य म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट, त्यातले सनई, हार्मोनियम, बासरी आणि माउथ ऑर्गन याची माहिती आपण आधीच घेतली आणि त्यांचा वापर केलेली बॉलिवूडमधली गाणी पण ऐकलीत. आता वळतोय आपण काही विदेशी विंड इन्स्ट्रुमेंट्सकडे. तर सॅक्सोफोन हे पितळ्याचं म्हणजेच ब्रासचं एक वाद्य आहे. याचा थोडासा शंखासारखा असाही आकार असतो. याला एका बाजूनी तोंडानी हवा फुंकायचं टोक असतं आणि दुसऱ्या बाजूला कर्णा किंवा स्पीकर सारखं उघडं तोंड असतं. याच्यावरती अनेक छिद्र असून त्यावर कीज म्हणजेच बटणं असतात. वाजवणाऱ्याच्या बोटांनी हवी ती छिद्र उघड झाक करून त्यातून हवे ते स्वर काढता येतात. हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाद्य आहे पण अतिशय लोकप्रिय आहे. ऋषी, याची अजून माहिती आपण घेऊया, पण त्यापूर्वी एखादे मस्त गाणे होऊन जाऊ दे ना.
0: नक्कीच, आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे आपण वळणार आहोत. श्रोतो, 1950

1950 साली रमेश सैगल दिग्दर्शित हिंदी गुप्तहेर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होते समाधी. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत हे गाणं 1945 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटामधल्या एका गाण्यावर आधारित होते. चित्रपटाचे नाव होते डॉल फेस आणि गाणे होते चिको चिको फ्रॉम पोर्टो रिको. गाणं ऐकणार आहोत, आधी आपण इंग्लिश झलक ऐकणार आहोत आणि त्यानंतर हिंदी गाणं ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूयात. हिंदी गाण्याचे बोल होते गोरे गोरे ओ बाके छोरे. चला तर मग ऐकूयात हे सुरेखचं गीत.

0: ऋषी, खूप छान गाणं ऐकवलंस. सॅक्सोफोनचा मूड आहे ना, तो एकदम ऊर्जा म्हणजेच एनर्जी देणारा. त्यामुळे असं दिसते की या वाद्याचा उपयोग रॉक अँड रोल किंवा बँड किंवा ऑर्केस्ट्रा यात भरपूर केलेला आहे. आणि यावर तुटक तुटक असा आवाज न येता सलग दीर्घ मेलोडियस असा सूर पण निघतो. त्यामुळे वेस्टर्न क्लासिकलमध्ये पण सॅक्सोफोन भरपूर वापरला जातो. तसंच देशभक्तीची गाणी, सैन्याचे किंवा पोलिसांचे बँड यात पण हे वाद्य भरपूर दिसते. ऋषी, तुला तो सीन आठवतोय ज्यात अमिताभ बच्चन एक बँडच घेऊन येतो आणि स्वतःच्या बँडच्या समोर नाचत नाचत आपलं प्रेम जाहीर करतो?
1: हो, गाणं लगेच माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. ते गाण्याचे बोल होते, दे दे प्यार दे शराबी या चित्रपटामधलं. पण आपण आता ह्याच चित्रपटामधलं दुसरं गाणं, ते पण अतिशय सुरेख गाणं, त्याच्यामध्ये सुद्धा सॅक्सोफोनचा वापर बऱ्यापैकी केलेला आढळलेला आहे. तर दुसऱ्या गाण्याकडे आता होतो श्रोतो. श्रोतो, 1984 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शराबी. शराबी या चित्रपटाची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरून घेतली होती आणि त्या चित्रपटाचे नाव होते आर्थर. पुढे 1985 साली शराबी चित्रपटाचा कन्नड भाषेमध्ये नी थांडा कनिके या नावाने रिमेक करण्यात आला होता. 32वा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये फक्त किशोर कुमार यांनाच 4 गाण्यांसाठी गायक नामांकन मिळाले होते. आणि त्याच किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, इंतहा हो गई इंतजार की. चला तर मग ऐकूयात शराबी चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: आताही जशी आपण आपली प्राचीन वाद्य बासरी असेल, सनई असेल, हार्मोनियम म्हणजेच पेटी असेल अशी भारतीय वाद्य श्रोतांना ऐकवली, सेक्सोफोन सुद्धा प्राचीन वाद्य आहे का?
1: खूप प्राचीन नाहीये, हे साधारण 1840 सुमाराला बेल्जियम मधले वाद्य घडवणारे कलाकार अॅडॉल्फ सॅक्स यांनी तयार केलं. नंतर त्यात सुधारणा होत होत गेली आणि आजचं रूप आपल्याला ते दिसतं. याच्या जोडीने क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही वाद्य पण खूप मेळ पावतात. मेळ पावतात म्हणजे हे कॉम्बिनेशन कानांना खूप छान वाटतं, त्यामुळे अनेकदा ही वाद्य एकत्रितपणे वाजवली जातात. त्याला म्युझिकल हार्मनी असं म्हणतात, म्हणजे एकाच वेळी अनेक वाद्य वाजवून ऐकणाऱ्यांच्या मनावर खास परिणाम साधला जातो. जसं बार बार देखो मध्ये पाहना, एकाच वेळेला क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट हे तिन्ही वाजवले आणि शिवाय मस्त रिदम म्हणजे ताल पण आहे. म्हणजे गाणं ऐकता ऐकता आपण पायाने कधी ताल द्यायला लागतो, जणू मनातल्या मनात आपणही नाचतच असतो, नाही का?
0: वा ताई, तुम्ही खूप छान सुरेख माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहात. श्रोते हो, आता आपल्या का आजच्या भागात वेळ झालेली आहे तिसरे गाणं ऐकायची. ताईंनी मगाशी बोलता बोलता गाण्याचे बोल तुम्हाला सांगितलेलेच आहेत. श्रोते, 1962 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं चायना टाऊन. आणि ह्याच चित्रपटाचा 1968 साली तमिळ भाषेमध्ये कुडी वृद्धा कोयल या नावाने, तर 1959 साली तेलुगू भाषेमध्ये भाले थमुंडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. प्रेम नसीर यांच्या 1981 सालच्या थिकली हा मल्याळम चित्रपट देखील या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामधल्या गाण्यांचा भारतीय लोकसंख्येवर फारसा प्रभाव पडला नाही, परंतु काही निवडक गाणी मात्र घोषित करण्यात आली. त्यापैकी एक गाणे आपण आता ऐकणार आहोत, जे गाणं लोकांच्या अजूनही लक्षात आहे. ऐकूयात गाणं बार बार देखो चायना टाऊन या चित्रपटामधलं.

0: ताई, तुम्ही मगाशी क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही दोन नावं घेतली, त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो हो, प्राचीन काळी जसं की शीळ किंवा शिट्टी, नंतर प्राण्याचं पोकळ शिंग किंवा समुद्रात मिळणारा शंख, याच्यातून फुंकर मारून आवाज काढणे किंवा मधुर ध्वनी काढणे हे कधीतरी लक्षात आलं असेल, आणि हळूहळू प्रयोग करत करत विंड इन्स्ट्रुमेंट बनली असतील असं मानलं जातं. आपल्याकडे जशी सनई असते ना, तशीच पाश्चात्य देशातली ही क्लॅरिनेट. ती धातूची असते. दे दे प्यार दे मध्ये पण बँडमध्ये मध्यभागी क्लॅरिनेट वाजवणारा कलाकार आपल्याला दिसतो. तसंच गोमू संगतीनं या गाण्यातही क्लॅरिनेट ऐकू येते.
0: ताई, श्रोत्यांना गोमू संगतीने हे गाणं ऐकायचं का?
1: हो जरूर.
0: चला तर मग ऐकूयात. श्रोतो, मराठी चित्रपटामधील गीत हे मराठी भावगीत इतकंच लोकप्रिय आणि अजनमर आहे. अनेक चित्रपटांमधील गीत आजही आपल्याला बोरर पाडतात. असंच एक गीत खेळ सावल्यांच्या या चित्रपटामधलं. हे गीत मराठी रंगभूमीवर लोकप्रिय कलाकार डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्यावर चित्रित झालेलं होतं. या गाण्यामागचा एक गमतीदार किस्सा आहे. झालं असं की या चित्रपटाचे दिग्दर्शक वसंत जोवळेकर यांना एक नायक आणि नायिकेमध्ये थोडं खटाळ गाणं हवं होतं. मग ते काही चित्रपटाच्या गोष्टींसोबत काहीच मेळ खाणारं नव्हतं, पण म्हणून त्याचा आशय किंवा चाल मनसोक्त निवडायची सोय होती. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी एक चाल आधीच बनवून ठेवली होती आणि ती दिग्दर्शकांना भावली आणि ती चाल त्यांनी लगेच वापरली. श्रीकांत मोघे यांचे शब्द आणि हेमंत कुमार आशा भोसले यांनी स्वरसाज चढवलेलं हे गाणं अजरामर केलं. चला तर मग ऐकूयात गाणं गोमू संगतीनं.

श्रोतो आपण काहींकडनं याच वाद्यांसंदर्भातली माहिती आणि 1964 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपटातला असं कोणतं गाणे होते जे देशभक्तीपर गाण्यांसाठी प्रसिद्ध झाले याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा कार्यक्रम स्वरसंध्या फक्त आणि फक्त FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: मी डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं स्वर संध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। ताई, आपण आतापर्यंत बरेच मी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि मला पुढचा प्रश्न मला आता असा विचारायचा आहे तुम्हाला की ट्रम्पेट हे मगाशी आपण उच्चारला तर त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
3: हो, आपण विंड इन्स्ट्रुमेंट्स बघतोय आणि ट्रम्पेट विषयी थोडी अधिक माहिती सांगायला मला आवडेल। ट्रम्पेटमध्ये पण हवा फुंकण्यासाठी एक टोक आहे आणि दुसऱ्या बाजूनी सर्वांना आवाज येण्यासाठी एक कर्णा किंवा स्पीकर सारखी उघडी बाजू आहे। याला पण कॉईल सारखं वळण घेणारा पाईप असतो आणि स्वर काढण्यासाठी छिद्रे आणि बटणे ही असतात। पण सॅक्सोफोनचा गोड मेलोडियस आवाज येतो तर ट्रम्पेट, बिगुल, शँक अशी जी फुंकर मारून वाजवण्याची वाद्य आहेत त्यांचा थोडासा मोठा तुतारीसारखा थोडासा बझिंग साऊंड ज्याच्याने भरपूर एनर्जी वाढते असा आवाज येतो।
2: अच्छा, मग ताई मला तुम्ही एक सांगा की आपण जसं आपण स्वरसंध्या या मालिकेत आपण म्हणतोय की आपण वाद्यांची माहिती पण आपण लोकांना देतोय, श्रोत्यांना देतोय आपल्या, त्याचबरोबर ही वाद्य आपल्या म्युझिक थेरपी पंटफोन कशा पद्धतीने वापरले जातात याची पण आपण माहिती आपण श्रोत्यांना देतोय। तर आज आपण जे सॅक्सोफोन हे वाद्य घेतलेलं आहे ते वाद्य हे म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही माहिती सांगाल का?
3: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घ्यायला लागते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घ्यायला लागते। कसं आहे ना, बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात। हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे किंवा वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते सगळं करायला मुभा असते। आज आपण जी वाद्य चर्चेला घेतलीत ती प्रामुख्याने बँड वर्गातली वाद्य आहेत, त्यामुळे आळस टाकून काम करायला प्रवृत्त करण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या दुःखांचा बागुलबुवा न करता मनाची उभारी उत्साह टिकवून ठेवण्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सचा छान वापर करता येईल। तसंच लहानपणी पहा, लग्नाच्या बँडमध्ये वाजवलेलं एखादं वाद्य मोठेपणी आपण जेव्हा खरं खरं वाजवत असू तेव्हा अगदी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी भावना तयार होईल, नाही का? आणि उत्साह किती वाढेल, त्यामुळे अनेकांना सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट ही वाजवण्याची उत्सुकता असते। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुःखाने कोलमडलेल्या माणसाचा श्वास हा खूप उथळ वरवरचा असा असतो, नाही का? मग विंड इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं काय की ते वाजवताना छातीत भरपूर हवा भरून घ्यायला लागते, त्यामुळे तात्पुरता का होईना लांब श्वास घ्यायची त्यांना संधी मिळते आणि सवय लागते। त्यामुळे कोणालाही वाद्य वाजवायला शिकायची असतील तर नक्कीच प्रोत्साहन दिलं जातं।
2: वा ताई, तुम्ही खूप सुरेख माहिती आज श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहे। श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या ह्या भागातलं पाचवं गाणं तुम्हाला ऐकवायचं। 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते लीडर। व्यावसायिकदृष्ट्या कमी कामगिरी ह्या चित्रपटाने केली, पण या चित्रपटामधलं रफी साहेबांनी गायलेले एक गाणं आहे जे देशभक्तीपर गीतासाठी म्हणून प्रसिद्ध झाले आणि तेच गाणे आता आपण ऐकणार आहोत। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत अपनी आझादी को हरगिज मिटा सकते नाही।

0: ताई मला आठवलं की एखाद्या गोष्टीची जोरदार तयारी सुरू झाली की त्याचा बिगुल वाजला असे म्हणतात, किंवा सैन्याने रणशिंग फुंकले, तुतारीच्या आवाजाने रक्त सळसळले असे शब्द आपण वापरतो. संगीत कसे आपल्या रोजच्या जगण्याचा भागच आहे हे पुन्हा जाणवले. क्लॅरिनेट, सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट एकत्रित वाजवले आहेत असं अजून एखादं गाणं आहे का हो?
1: आपण मगाशी बार बार देखो ऐकलं ना, त्यात पण अनेक वाद्यांचा सुमेळ म्हणजे हार्मनी होतीच. पर्दा है पर्दा ही सुप्रसिद्ध कव्वाली आठवते का? तसंच बचना ए हसीनो हे ऋषी कपूरचं प्रसिद्ध गीत, त्यात पण अनेक वाद्यांचा असा सुमेळ आहे. त्याच्यामध्ये ही सगळी वाद्य आपल्याला ऐकायला मिळतात. ज्याला झडझडून कामाला लागायचंय, ज्याला कम्फर्ट झोनमधून किंवा आळसातून बाहेर काढून पुन्हा ऍक्टिव्ह करायचंय, त्याच्यासाठी ही बँड प्रकारातली गाणी खूप मदत करतात. आता पुढचं आपण जे गाणं ऐकतोय ना, त्याच्यात क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट तसंच सुरुवातीला अकॉर्डियन पण आहे. आठवतंय का आपण हार्मोनियम सोबत अकॉर्डियनची पण थोडी माहिती घेतली होती? अकॉर्डियन सुद्धा विंड इन्स्ट्रुमेंटच आहे आणि शिवाय तालासाठी ड्रम्स पण आहेत या गाण्यामध्ये. ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवता येईल का?
0: नक्कीच. श्रोते, 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं ब्रह्मचारी. त्याच चित्रपटाचे नंतर 1970 साली तमिळ भाषेत एंगा मामा या नावाने आणि 1981 साली तेलुगू भाषेत आ देवडू मावय्या ह्या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली होती. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या संदर्भातला एक किस्सा असा आहे की संगीत अभ्यासक आणि चित्रपट तज्ज्ञ राजेश सुब्रमण्यम यांच्या मतानुसार ह्या गाण्याची धून आधी नाकारली गेली होती. जयकिशन यांनी ही धून शमी कपूर यांना हॉटेल गेलॉर्ड मध्ये ऐकवली. कपूर यांना ही धून खूपच आकर्षक वाटली आणि त्यांनी दिग्दर्शक भप्पी सोनी यांना ब्रह्मचारी मध्ये हे गाणं समाविष्ट करण्याची सूचना केली.

आणि हे गाणं चित्रपटाचं एक आकर्षण ठरले. हे गाणे लता दीदींनी गायले आहे असे मानले जाते, परंतु हे गाणे गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. कदाचित श्रोत्यांना लक्षातही आलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. ऐकूयात हे सुरेख गाणं. गाण्याचे बोल आहेत, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हे जबान पर. ब्रह्मचारी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: आताही आतापर्यंत आपल्या असं लक्षात आलं की हे जे वाद्य आहेत ही सगळी जी वाद्य ती प्रामुख्याने बँड वर्गातली आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. पण ह्या तेवढाच एकच मूड असतो का हो या गाण्यांमध्ये का वेगळ्या प्रकारची पण गाणी म्हणतात?
1: हो, एकच मूड असतो असं मात्र नाही, कारण या वाद्यामध्ये सगळे स्वर वाजवता येतात. शिवाय आवाज मोठा जरी काढता येत असला तरी गोड सुमधूर स्वर पण काढता येतोच. आता हेच गाणं पहा ना, सुहानी रात ढल चुकी किंवा आने वाला पल जाने वाला है. आता याच्यात काही ऑर्केस्ट्राचा मूड नाहीये आणि ऐकणाऱ्याला त्या गाण्यातला अगदी गोडवा हा जाणवतोच.
0: चला तर मग ऐकूयात. श्रोतो, 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं गोलमाल. ह्या चित्रपटाचं 1981 साली थिल्लू मुल्लू तमिळमध्ये आणि 1990 साली आसे गोब्बा मिसे गोब्बा असं कन्नडमध्ये आणि 1995 साली शिवानंद मेनन मल्याळम मध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली होती. गोलमाल या चित्रपटाच्या संदर्भात एक

किस्सा असा आहे की ऋषिकेश मुखर्जी यांनी आधी या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सर्वप्रथम रेखा यांची निवड केली होती, पण नायकाचा मुख्य आधार असलेल्या चित्रपटात ते एका प्रतिभावान अभिनेत्रीला वाया घालवायची असे मुखर्जी यांना वाटले होते। म्हणून त्यांनी रेखा यांच्या जागी बिंदिया गोस्वामी यांना प्राचारण केलं आणि हा पुढचा संपूर्ण चित्रपट 40 कामकाजाच्या दिवसात शूट करण्यात आला होता। चला तर मग ऐकूयात हे सुरेख गीत गोलमाल या चित्रपटामधलं आने वाला पल जाने वाला है।

0: आधारित आहे. श्रोतो, गाण्याचे बोल आहेत अजिबच आस्थाने आहे. चला तर मग हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी आता सोडून चाललोय. अशाच रोचक गोष्टी, वेगळ्या इन्स्ट्रुमेंट आणि गाण्यांचं पुढच्या भागात तुम्हाला भेटायला आम्ही पुनश्च येऊ. तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: नमस्कार दोस्तों, मैं हूं शिवम सरस, आपका अपना डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, और आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंदवान.
1: आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशिया वाटो.
2: नमस्कार
3: नमस्कार.
2: रेडिओ पुणेरी आवाज या कार्यक्रमात बाप पुराई बड़ी सुहानी मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. कालच्याप्रमाणे आज आपल्या सोबत आहेत विश्वविक्रमवीर डॉक्टर मधुसूदन घाणेकर. घाणेकर आपले पुण्याचा स्वागत. आपला कार्यक्रम अनेक रसिकांनी ऐकला आणि मला फोन करून सांगितलं की खूपच छान झाला कार्यक्रम. मला काही काही सूचना पण केलेल्या आहेत, त्या आपल्या गप्पांच्या अनुषंगाने त्या सूचना येत राहतील. मला पहिल्यांदा आपल्याला विचारायचं की केवळ पुण्यात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तर जगभरात तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत. तब्बल तुम्ही देशाहून अधिक देशांमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या तबकुश मधुसूदन या कार्यक्रमाचे 12,000 प्रयोग केले. तुम्ही त्याची नोंद जी आहे ती नेमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झालेली.
3: अजून 2-3 पुस्तक आहेत त्याच्यामध्ये झाली.
2: आणि त्याचप्रमाणे तुम्ही 100 वेगवेगळे विक्रम केलेले आहेत आणि त्यामुळे जगातले जे विक्रमवीर आहेत टॉप 100 त्यात तुमचा समावेश झाला.
3: हो,
2: आणि तुमचा दिल्लीला एक सत्कार झाला त्यानिमित्ताने.
3: झाला होता बरोबर.
2: तर त्याचं काय प्रयोजन होतं?

0: ती म्हणजे हे जनरल सर मला मंडळी म्हणतात नाही म्हणतात प्रेमाने चिंता करतं काय आंतरराष्ट्रीय म्हणतात, पण तसं नाहीये खरोखर म्हणजे ज्याला म्हणतात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती टॉप 100 मध्ये आपलं नाव जे गेलं गेले 60 वर्ष 55 वर्षांआधी काळ मी एकपात्रिक कार्यक्रम करतोय त्यात रेकॉर्ड ब्रेकर म्हणून माझं नाव त्याच्यामध्ये गेलं, तर त्याबद्दल मला नक्कीच तो आनंद झाला, तर तो दिल्लीला सत्कार झाला मोठ्या माझा.
1: बर बर बर.
0: हा
1: आणि त्याचप्रमाणे तुमच्या एका पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते बँकॉकला झालं होतं तुमचं.
0: हो बँकॉकला ते माझं झालं ते सिग्नेचर अनालिसिस म्हणून, मी जगातील टॉपमोस्ट जे 253 व्यक्ती आहेत त्यामध्ये भारताचा विचार केला तर मग पंडित भीमसेन जोशी असतील, सचिन तेंडुलकर आहे, नंतर स्वामी विवेकानंद वगैरे अशा सगळ्यांच्या हस्ताक्षरांनी सह्या, विवेकानंदांचं सही पण होती, तर अशा सगळ्या मंडळींच्या सह्यांवरती मी ते अनालिसिस केलेलं पुस्तक इंग्लिशमध्ये पुस्तक आणि ते बँकॉकला माझं तिथल्या एका हॉटेलमध्ये इंटरनॅशनल हॉटेलचे जे मॅनेजर आहेत त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं माझं.
1: बापर व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे हे फार मोठी आहे हे तुमचं मला 201 पुस्तक होतं.
0: आणि आणखी आता अनशा हँडरायटिंग अनालिसिसचा विषय निघाल म्हणून एक छोटी माझा अनुभव सांगतो की दुबईला मी जेव्हा गेलो होतो तर तिथे गेल्यावरती माझ्या एका चाहत्याला बघून तरी कळलं की डॉक्टर मधुसूदन गाणेकर इकडे आले नाही दुबईला, तर मला पत्ता काढत काढत शोधत शोधत माझ्याकडे आले आणि माझं जे अक्षर सांगते स्वभाव म्हणून पुस्तक आहे ते पुस्तक त्यांच्या हातामध्ये होतं, ते म्हणा लावून मी मुंबईला मी ते पुस्तक घेतलं विकत आणि नंतर म्हणे मला तुम्ही कुठे असता काय वगैरे मला कल्पना नव्हती, तर मला तुम्हाला भेटायचं होतं, तर मग योगाने मला कळलं की तुम्ही दुबईमध्ये आलात, तर ते मला त्यांनी पुस्तक नुसतं घेऊन मिळाले, तर मला त्यांनी सांगितलं सर म्हणजे मला तुमची सही पाहिजे याच्यावर. तर हा जर जो भाग असतो ना की कलावंताला लेखक किंवा साहित्यिक चाहता आपल्याला असं तो म्हणा अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो की ही व्यक्ती कुठे मला भेटेल, तर आणि हा आयुष्यभर राहणार
1: आनंद असतो
0: आपल्याला आयुष्यभर अनेक माणसं भेटत असतात, पण अशा प्रकारचा जो अनुभव येतो तो अनेक पुरस्कारांपेक्षाही मौलिक
1: पुरस्कार वाचकांचं प्रेम आपल्या. काही सेलिब्रिटी वगैरे तुम्हाला कधी झाले का त्यांच्याशी इंटरॅक्शन झाले तुमचं काही
0: सेलिब्रिटी? हा सेलिब्रिटीच्या दृष्टीने म्हणतो नेपाळचे जे पंतप्रधान जे होते शंकर कोविराला,
1: हो हो
0: हा, तर तिथे एक इंटरनॅशनल ऍस्ट्रॉलॉजीची कॉन्फरन्स होती, तर तेव्हा त्यांनी निवडत आमच्यापैकी म्हणजे तिथे आलेल्या कॉन्फरन्स आलेल्या निवडत 40 जणांना त्यांनी चहापानासाठी बोललो होतो, त्यामध्ये भारताच्या वतीने मी होतो त्यामध्ये आणि अगदी शेजारी बसून त्यांची जे गप्पा वगैरे झाल्या इतकं साधे राहायचे ते एकदम, आणि एवढंच नाही तर नम्रता किती असावी हे त्या अशा पंतप्रधानांकडनं शिकण्यासारखं, तर ते मला दोन्ही हात जोडून आम्हाला म्हणाले की देश में अगर कोई आपको असुविधा प्राप्त होईल तर आम्ही चाहता हूं, इतकी नम्रता ही कशी असावी तर ती त्यांच्याकडनं शिकण्यासारखी. नंतर 2007 साली माझा एक कार्यक्रम होता आणि त्याच्या याच्यामध्ये नेत्रदान श्रेष्ठदानाचा प्रसार करायला मी रेल्वे यात्रा केली, तो माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं 24 दिवस रेल्वे यात्रा केली, तर या यात्रेच्या निमित्तानं अटल बिहारी वाजपेयींना मी भेटलो, त्यांच्यावर अर्धा पाऊण तास होतो आणि नंतर मोदी हे मुख्यमंत्री होते गुजरात, तर मोदीजींबरोबर काही वेळ होतो आणि वाटलजींबरोबर एक तास करतो, तर त्यांच्या सहाय्यांवरनं पण मी त्यांचा स्वभाव वगैरे सांगितले, त्यांनी चांगला मला प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारचा दिला. आणि नंतर एक आठवण सांगायची म्हणजे देवळांची माझी प्रत्यक्ष गाठ नाही पडली, पण पुण्यामध्ये बापू वाटे म्हणून ते नाही होता, तर त्यांच्या खास मित्र देवळांचे, तर बापू वाटेंनी मला एकदा घरी बोलवलं, मला म्हणाले अरे बाबा आमच्या एका मित्राच्या सेवेबद्दल सांग, म्हटलं कोण मित्र देवळांना, म्हटलं अरे म्हटलं येणार का पुण्याकडे त्यामुळे काय शक्यता फार कमी, मग मी ते म्हणे असं कर म्हणे लिहून दे मला, तर देवळांच्या सेवेवरनं मी सगळं ते मनोविश्लेषण लिहून दिलं, त्यांनी ते देवानंदला पाठवलं आणि देवानंदनी बापू वाटेंना फोन करून सांगितलं की आपल्या मित्रांनी जे माझ्या सहीचं मनोविश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण खूप अगदी बरोबर त्यांनी केलेले आहे, ही पॉटी फार मॉलेज पॉटी मिळाली
1: आपल्याला. पण हे सगळं हस्ताक्षर म्हणजे तुमचं हे करणं वगैरे हे शिक्षण कुठे घेतलं तुम्ही सगळं?
0: नाही मला कोणी गॉड फादर नाही, मी स्वतः मुळामध्ये मला माणसांचा प्रचंड वेळ तुमचा मी कधी राहू शकत नाही आणि कारण असं की कोणी भेटतं पण मी विनाकारण कोणाला भेटणारा माणूस, त्यामुळे काय झालं की त्या माणसाचं कमजोरी आपल्याला कसे माहिती करून घेतात येईल सकारात्मक दृष्टीने, मग त्याच्या बॉडी लँग्वेज असेल आवाज असेल हस्ताक्षरावरचं म्हणून मी अंदाज बांधायला लागलो आणि त्यामुळे कसं झालं की पहिल्यापासून माझा छंद असाच की दुसऱ्यामधले जे काही चांगले गुण असतील त्याची दखल घ्यायची आणि नुसती घ्यायची असं नाही.

0: लोक काय म्हणतात दुसऱ्या लोकांना, हो मला ती व्यक्ती भेटली चांगली बघा, पण ते जर त्या व्यक्तीला जर समोर तुम्ही जर त्याला दाद दिली, अरे तुझा हा गुण घेण्यासारख्या बरं का, तुझं कॉन्सन्ट्रेशन बरोबर असते, कॉन्फिडन्स असा होता असा, तर त्या माणसाचं आणखीन मनोबल
1: मुक्त गंठाला तुम्ही स्तुती करता समोर,
0: त्यामुळे आणि त्यामुळे कुठलाही फरक न करता लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं जगनमित्र व्हायचं,
1: जगनमित्र
0: त्यामुळे जसं माझं ते डेव्हलप होत गेलं.
1: या विक्रमातून तुम्ही काय की अफलातून विक्रम 11 तास जाणी सादर करणे वगैरे.
0: हा हा सांगतो. यामध्ये एक मी कार्यक्रम केला 18 तासाचा कार्यक्रम केला नॉनस्टॉप, तो सुद्धा कुठे केला धारावी झोपडपट्टी एरियामध्ये. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे की माझे जे सगळे जे वर्ड रेकॉर्ड्स आहेत की माझी बायपास सर्जरी झाल्यानंतर आहेत, त्यामुळे माझं रेकॉर्ड कोणाला मोडायचं असेल तर त्याला बायपास करून द्यायला. 2003 माझी बायपास झाली आणि त्यानंतर 225 वर्ड रेकॉर्ड झाले. तर धारावीमध्ये जो मी कार्यक्रम केला त्याच्या आधी जेमतेम 6 महिन्यापूर्वी मला 10 वेळा हार्टचा त्रास झाला होता. आणि परंतु ज्याला कार्यक्रम म्हटलं की माझं सगळं आजारपण वगैरे मी विसरतो. सकाळी पहाटे 6, सकाळी 6 ते रात्री 6 असं आपलं रात्री 12 सॉरी 8 तास नॉनस्टॉप संपूर्ण धारावी एरियामध्ये पिंजून काढला, म्हणजे तिथल्या त्या घराघरामध्ये झोपडी झोपडीमध्ये पिंजून जाऊन, कारण आशियातली सगळ्यात बकल वस्ती म्हणून ती प्रसिद्ध म्हटली होती. तर त्या ठिकाणी जाऊन मी निरपेक्ष भावनेने कार्यक्रम करत गेलो आणि चालता बोलता हिंका फिरता असं. आणि निरपेक्ष भावना, कोणाकडे एक पै नाही किंवा काही नाही. हॉटेलमध्ये सुद्धा गेल्यावरती पहिल्यांदा मी मला काय चहा नाश्ता करत असेल ते करणार, त्याचं पेमेंट करणार आणि मग त्यांना सांगणार हो तुम्ही असं असं करतो तुमच्या सेवेवर मी स्वभाव सांगतो. म्हणजे कोणाला असं वाटतं का म्हणे अरे आपल्याकडे नाश्ता काढण्याकरता त्यांनी आपलं असं काहीतरी केलं. म्हणजे इतकी मी खबरदारी सगळी ती घेतली. तो माझा विक्रम एक नंतर 24 जसं रेल्वे यात्रा केली आणि जे आपण करू ते समाजाभिमुख असावं. त्यामुळे नेत्रवन प्रसारचा कार्यक्रम तो 24 दिवस रेल्वे यात्रा केली त्याचा सईच्या माध्यमातून. तसंच पुण्यामध्ये ऑर्गन डोनेशन
1: म्हणजे
0: त्यासाठी संबंध पुण्यामध्ये 10 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 12 तास 10 दिवस मी तो उपक्रम राबवला आणि प्रत्येकाच्या सहीवरनं त्याचा सकारात्मक संवाद सांगितला. परंतु या सगळ्या मंडळीमध्ये मग रेल्वे यात्रा असेल किंवा आवेदनाचा भाग असेल तर त्यातून मी सामाजिक कार्यासाठी कार्यक्षम असणारे कार्यकर्ते कोण त्याचा शोध मी घेतला. आणि जेव्हा रेल्वे यात्रा केली तेव्हा जवळ 1000 कार्यकर्त्यांचा शोध घेतला आणि त्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी त्यांच्याकडे मी तो अहवाल सादर केला. 1000 कार्यकर्त्यांना त्या माध्यमातून मिळाले. आपण जे करू त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे हा पहिला प्रश्न.
1: घाण्याचा सर आता एक ब्रेक घ्यायची वेळ झाली, आपण ब्रेक तुमच्या पुढच्या कार्यकिर्दीविषयी बोलूया.
0: हो चालेल चालेल.

0: पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण शहर. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा व मुथा या दोन नद्यांच्या किनारी वसले आहे आणि पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालयही आहे. पुणे भारताचे 6वे सगळ्यात मोठे शहर आणि महाराष्ट्राचे 2रे सगळ्यात मोठे शहर आहे. मी पुणेकर संजना साळुंखे आणि आपण ऐकत आहात ऐतिहासिक आणि सामाजिक माहिती देणारा आपला झक्कास रेडिओ, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.
1: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: ब्रेक नंतर सर्व रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत डॉक्टर मधुसूदन घाणेकर आहेत, ज्यांच्या नावावर जवळपास 225 विक्रम नोंदलेले आहेत. आपल्या सगळ्यांना खूप आश्चर्य वाटेल की त्यांनी हे सगळे विक्रम जे आहेत त्यांची बायपास सर्जरी झाल्यानंतर म्हणजे 2003 सालानंतर केलेले आहेत. जवळपास 45,000 वरती त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. त्यांनी एव्हरेज दिवसातून 3-4 कार्यक्रम ते करत असतात आणि असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. घाणेकर सर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता मला तुमच्या पुढच्या काही विक्रमांकडे जायचंय, ज्यामध्ये तुम्ही सलग 11 तास गाणी वगैरे म्हणण्याचे कार्यक्रम केलेले आहे.
3: हा सांगतो. आणि हे कार्यक्रम मी खुलेपणाने केले, सगळ्या प्रेक्षकांच्या समोर रसिकांच्या समोर केले. एक म्हणजे शिट्टीवरती नॉनस्टॉप 111 गाणी मी वाजवली, 6 तास लागले.
2: पुन्हा एकदा श्रोत्यांना सांगायचं की शिट्टीवरती 11 तास गाणी गायची म्हणजे तुमच्या लंग्स मध्ये किती एनर्जी लागते तुला.
3: 6 तास
2: आणि ज्यांचं बायपास झालं त्यांना तर किती अवघड गोष्ट आहे ही सगळी.
3: तर नॉनस्टॉप 111 गाणी शिट्टीवरती वाजवली आणि हे सगळे जे विक्रम आहेत ते त्यात पुन्हा सांगायची ही गोष्ट की कोणाकडनं स्पॉन्सरशिप नाही, त्याला तिकीट नाही, हे फार महत्वाचं याच्यामध्ये. तर आपण बाहेर बघतो काही जण विक्रम करतात, त्यांना बँका म्हणा की वेगळ्या संस्था

0: यांच्याकडनं पैसा घेतात, मी कोणाकडे एक पै घेतली नाही, आणि ऑडियन्सला निखळ आनंद देणं. आणि याच्यामध्ये नंतर रफीचा एक विक्रम केला, मोहम्मद रफीची 112 गाणी नॉनस्टॉप मी गायली, आणि त्याला निवेदक वगैरे कोणी नाही. आजकाल काही काही गाय काही जण विक्रम गाण्याचा प्रयत्न करतात, संबंध ताफा असतो संगीत वाजवण्याचा, बरोबर गायक पण असतात, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 10-12 तास कार्यक्रम केला तर तो काही विक्रम नाही होऊ शकत. पण त्यांनी एकटाच गायक नॉनस्टॉप ते सुद्धा, आणि त्या निवेदक पण मीच, त्याची तयारी पण सगळ्या सबकुज मध्ये सुद्धा.
1: तसे 12 तास एक सिनेमा पण तुम्ही केला होता की
0: किशोर कुमारची 113 गाणी घेतली नॉनस्टॉप, सिनेमाही केला, त्याचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. तर ते नक्षत्र.com म्हणून मी 3 तारीख केली,
1: त्यामध्ये
0: हा त्यात 27 हिरोईन्स होत्या आणि मी एकटा हिरो, आणि त्याची प्रेरणा सुरू मी देवानंद चारणकरने केली. तर ते कारण असं की वयाच्या 83 वर्षी त्यांनी चारशेद नावाच्या सिनेमामध्ये त्यांनी हिरोचं काम केलं
1: होतं.
0: म्हणजे आपण सुद्धा ते काम करायला, त्यामुळे आपण असं कारकिर्द करायला काय हरकत आहे. तर 27 हिरोईन्स, मी एकटा हिरो, आणि त्या याच्यामध्ये 20 गोष्टी एकट्याने केल्या, म्हणजे संकल्पना, कथा, पटकथा, संवाद, गाणं, लिहिणं, गाणं, संगीत देणं, अशा सगळ्या गोष्टी मी केल्या, आणि मी एकटाच हिरो त्याच्यामध्ये पूर्णपणे. तर तो जो 47-40 मिनिटाचा तो ती शॉर्ट फिल्म होती, आणि त्या फिल्मचं माझा वर्ल्ड रेकॉर्ड झालं
1: त्याच्यामध्ये. खरोखर कळतो सगळ्याची. आणि तुम्ही एक मधुबोली नावाचा कार्यक्रम करता, ज्यामध्ये कुंडली हस्तरेषा, अंकशास्त्र,
0: बरोबर
1: रंजक कार्यक्रम करतात.
0: आता वेगवेगळे ते असतात कार्यक्रम, मग त्याच्यामध्ये नुसतं मधुबोली असतं तेव्हा मग सगळंच असतं. मग त्याच्यावरती मी कुंडलीवरती भाष्य करतो, नंतर पानेश्रीवरती भाष्य करतो, अंतर्ज्योती सत्रावरती असतं, असं सगळं असतं. आणि दुसरा तो अक्षरातील प्रतिबिंब पण जो असतो तो सहीवर्ण कार्यक्रम असतो. आणि तो कार्यक्रम म्हणजे कसा करतो की कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे तर ते रोजच्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं निष्क्रिय पद्धतीने सांगतो, आणि मग नंतर जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला बोलवतो, मग फळ्यावरती प्रत्येकाला आपली सही करायला सांगतो, आणि मग ऑन द स्पॉट प्रत्येकाच्या सहीचं सकारात्मक दृष्टिकोन लगेच इमिडिएट ते मी करतो. आणि त्याचे मध्ये बरोबर 10,000 ओव्हर मध्ये प्रयोग झालेत, त्याचे माझे वर्ल्ड रेकॉर्ड झालेले. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये एकदा हे पण केलं होतं, बस डे होता, बस डे, तो सुद्धा मी सकाळी 6 ते रात्री 6 असा 18 तास तो कार्यक्रम केला. बसमधनं फिरलो संबंध, मी त्याचा दिवसभराचा पास काढला, आणि भेटेलच्या प्रत्येक पॅसेंजरच्या सहीवर त्याला मी विनामूल्य म्हणून स्टेशन त्याचं केलं, आणि खूप आनंद त्याचा तो मला मिळाला.
1: म्हणजे आनंद वाटणं मला तर हे तुमचं ध्येय आहे सगळं.
0: बरोबर, हे आपल्याला येतं ते दुसऱ्याला द्यायचं.
1: बरोबर. तुमचं ऑर्गन डोनेशनचा जो कार्यक्रम तुम्ही केला होता गेल्या वर्षी, मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही केला, पंजाब वगैरे भागात
0: ते काय मी बाहेर नाही केला, हा कार्यक्रम पुण्यात केला, परंतु नागपूरला 2017 पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती ऑर्गन डोनेशनची, तर त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं होतं. आणि अर्धा तेव्हाही म्हणून मी सहीवर्ण सभा वगैरे केलाच त्याच्यामध्ये, त्याचा हा प्रसाद केलाच, परंतु ऑर्गन डोनेशनचा जो कार्यक्रम जो केला प्रसाद, तो पुण्यामध्ये केला 10 दिवस मी. तो
1: आणि कसा म्हणजे रिस्पॉन्स कसा होता लोकांचा त्यावेळेला?
0: रिस्पॉन्स चांगला, प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला.
1: आणि भावना असतात अशा
0: याच्यामध्ये काय असतं, मी जर नुसतीच पत्र वाटत गेलो असतो की आवेदन शिर्षकांना आवेदन, तर लोक एवढं की जसे साड्यांचे सेलचे पेपर असतात की लोक बघतात आणि टाकून देतात, तसे लोकांनी टाकून दिलं असतं. पण मी काय केलं की पहिल्यांदा त्यांना सांगितलं की मी तुमच्या सहीवर्ण स्वभाव सांगतो, आणि फक्त तुम्ही आधी लिहा आवेदन शिष्टदान, आणि ते त्यांना स्पेसिफिक लिहायला सांगितलं, मग सही करायला सांगितली, म्हणजे मग त्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ते हॅमर झालं ब्रेनमध्ये की आपण आवेदन केलं पाहिजे, आणि मग त्याच्या सहीवर्ण सकारात्मक सांगितलं. मी जर नुसतं म्हणायला गेलो असतो की जरा 2 मिनिटं ऐका मला आवेदनाची माहिती सांगायची, मग लोक काय म्हणाले की हा ते आम्हाला माहिती, आम्ही टीव्हीवर बघतो, पेपरमध्ये वाचतो, तुम्ही सगळं वेगळं सांगायला पाहिजे आम्हाला. बरोबर की
1: नाही?
0: कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं करायचं किंवा सामाजिक उपक्रमांचा प्रसार कसा करायचा, तर या सगळ्या कलांचा मी तो उपयोग केला. आता एक राहिलं की मी म्हटलं की 17 देशांमध्ये माझे कार्यक्रम झाले. मी कार्यक्रम कसे केले, माझ्या तिथे कोणाची कॉन्टॅक्ट नाही, एखाद्या दिवशी संपर्क साधून तिथे कार्यक्रम करायचा म्हटलं 7-8 महिने लागतात, तिथलं हॉलचं भाडं जाणार खर्च, मी त्याच्यावर कशावरती अवलंबून राहिलो नाही. आणि मी मुळात व्यासपीठाची व्याख्या बदलली, मला उभं राहण्याकरता असलेली आवश्यक जागा किंवा बसण्यापूर्वी जागा, आणि समोर किमान एक ऐकणारा श्रोता, बस माझं ते व्यासपीठ झालं. आणि मग असे मी कार्यक्रम करत गेलो. मग विदेशामध्ये कार्यक्रम करताना सुद्धा मग विमानात केला, विमानतळावरती केला, साईट सीन करता करता केला.

0: त्यांनी जाता जाता केला. कार्यक्रमासाठी आता तुम्हाला आणखीन एक सांगतो अनुभव की मकावला मी गेलो होतो चीनच्या बाजूचा, तर तिथे मी ट्रेन मधून चाललो होतो. तर मला म्हटलं इथं तर भाषेचा सुद्धा कळत नाही, बरोबर की नाही. आणि मग मी काय केलं, मग मी ऐकलं की नाही, मला अचानक एक युक्ती सुटली. मग मी तिथे माझ्यावर काही एक दोन म्हणजे की महाराष्ट्रीयन तर त्यांना मी बोललेलं करत होतो. मग तिथे मी दोन काही मिनिटांचा मी तिथं हे केलं, एक आविष्कार सादर केला. मी ते गाणं म्हटलं, आता ऋषी कपूर गेला ना, तर त्याचं जे गाणं होतं ते बच्चना हे हसीनो लो मैं आ गया. आणि नंतर ते म्हणतो मकाव. बच्चना हे हसीनो लो मैं आ गया मकाव. आणि मकाव म्हटली होती त्या ट्रेन मधून सगळे लोक माझ्याकडे बघायला लागली. मग तिथे मग काही चेहऱ्यांचे हसण्याचे प्रकार करून दाखवायला लागलो ट्रेन मध्ये. म्हणजे गर्दी दिसू आणि त्या चेहरा मग शिट्टीवरती गाणं, मुळामध्ये शिट्टीवरती गाणं इतकं सोपं, त्याला वाद्य बरोबर न्यायला लागत नाही. काय नको वाद्य आपल्या बरोबर गॅसमध्ये, तर शिट्टीवरती गाणी वाजवली. आणि लोकांना त्या शिट्टीत भाषा महत्वाची नसते, तो ना देतो फार महत्वाचा. त्यामुळे शिट्टीवरची गाणी त्या मकाव मधल्या लोकांनी ऐकली. म्हणजे मनोरंजन करण्याकरता भाषा तुम्हाला यायला पाहिजे असं काही नाही. सिनेमाचे अनालिसिस मग काही काही ठिकाणी फॅनवर मी सांगतो इंग्लिश जनरली काही काही देशांमध्ये आहे. थायलंडमध्ये निघलो होतो तर तिथे मी सेवरनं तो कार्यक्रम करतो सिग्नेचर आणण्याचे सगळ्यांचं करत गेलो. तर नंतर मी जेव्हा परत भारतामध्ये आलो तर जवळजवळ 6 महिन्यानंतर थायलंडमधल्या एका व्यक्तीचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, माझं ते पत्रक पण दिलं होतं प्रत्येकाला, मी काय माझा बायोडाटा होता शॉर्ट पण इंग्लिशमध्ये आणि ते पुन्हा प्रत्येकाला सर्टिफिकेट पण, तर त्यांनी ते जपून ठेवतो. तर ते बायोडाटावरती वाचून तो माणूस माझ्याशी जेव्हा स्वतःहून त्याने मला फोन केला आणि जेव्हा अर्धा तास माझ्या गप्पा मारत होता, तो म्हणाला भाऊ म्हणे घाणेकर साहेब तुम्ही काय काय करतो, आणि म्हणे माझी मुलगी नाशिकवरती पीएचडी करते. त्याच्यामुळे आणि मग ते म्हणाले की मला तुमची आठवण झाली की तुम्ही सईवरनं संवाद सांगितला आणि शिवाय लाख इंटरनॅशनल अवॉर्ड दिला. त्यामुळे त्यांचं सर्टिफिकेट जपून ठेवलं होतं, त्यांच्या मुलीच्या नावाने पण सर्टिफिकेट दिलं होतं. त्यामुळे त्यांना आठवण झाली आणि त्यांनी आठवणीने मला फोन करून सांगितलं. आणि हे करताना म्हणजे मी म्हटलं ना की जसं विमानात विमानतळावरती दुकानात हॉटेलमध्ये हॉस्पिटलमध्ये कुठेही, त्यामुळे मी संकोच करत नाही. जिथे जिथे रसिक आहे तिथे तिथे मी जातो. आणि एवढंच त्याचं म्हणजे काही ठिकाणी अशा मी सार्वजनिक एकदा कार्यक्रम केला तर भोवताली माझ्या फेरीवाले होते, गजरेवाले होते, मजबूत पॉलिश करणारा होता, तो पाळणेवाला होता, फुटणेवाला होता, आणि सगळ्याच जण माझ्या भोवती गोल बसली होती. अहो यांचं मनोरंजन कोण करणार? नाट्य समीक्षकांनी मला टीका केली, काय घाणेकर म्हणे कार्यक्रम चीप करतात. म्हटलं चीप काय? म्हटलं तुम्हाला आधी तुम्ही म्हणून महत्वाचं आहे, मानवत जर प्रसाद केला गेला पाहिजे. या लोकांचं मनोरंजन कोण करणार? बरोबर की नाही? अगदी कसा कसा प्रसाद मिळणार? आणि मग या लोकांना मनोरंजन करायला कोण नाही? मी तिकडे स्वतः जागेवर जातो, भाजीवाला असेल अगर त्याला काय बाहेरची तिकीट काढून नाटकसिनेमा बघायला मिळणार नाही. मी त्याला कोणतरी येते आणि आपलं कौतुक करते, तर त्यामुळे मला तो प्रतिसाद खूप चांगला मिळत गेला.
1: हो हो हो. सर तर मला एक छोटा ब्रेक घ्यायला लागेल, कारण शेवटचे 10 मिनिटं असतील, त्यामध्ये आपण तुमचा वेगळा परफॉर्मन्स आपण कुठेही जाऊ नका. आणि आता ब्रेक आपण घेतो, ब्रेक नंतर परत लगेच आपण घाणेकर सरांना भेटणार.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर घाणेकर सर, एक तुमचा व्हिडिओ मी बघितला मध्ये, त्यामध्ये तुम्ही येरे येरे पावसा हे गाणं मान्यवर गायक किंवा गायिका कशा गातील याचा तुम्ही एक छान प्रत्यक्ष करून दाखवलं. या तुमच्यातला एक अभिनेता सुद्धा आम्हाला दिसला, त्यावेळेला एक गायक पण दिसला होता त्यामध्ये. काय कशा प्रकारे केला होता तुम्ही तो?
2: आता जो मी कार्यक्रम सादर करतो तेव्हा तो त्याच पद्धतीने आता सादर करतोय की 1978 दरम्यानचा काळ असेल आणि पावसाळ्याचे दिवस होते, जून जुलैचे, आणि बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एक कार्यक्रम होता मोठा, की त्या कार्यक्रमामध्ये भारताचे दिग्गज गायक त्या कार्यक्रमाला आले होते. काय झालं, संध्याकाळी नंतर कार्यक्रम संपला, कार्यक्रम संपल्यानंतर रसिक सगळे गेले आणि नंतर जे गायक कलाकार होते त्यांची सगळी वाद्य वगैरे पण एका टेम्पो मधून गेली पुढे. आणि नंतर काय झालं की गायक कलाकार जे आले होते ते म्हणजे कारमध्ये जाण्याकरता म्हणून बाहेर पडले, तर मुसळधार पाऊस सुरू झाला. आता जाणं शक्यच नाही. मग तिथले जे संयोजक होते ते म्हणाले, तुम्ही असं करा, मी खुर्ची आणतो 5-6 आणि तुम्ही त्यात बसून घ्यायचे आणि बसल्यानंतर मग पाऊस काय थांबायला तयार नाही. मग त्या आयोजकाच्या मनात एक वेगळी कल्पना आली, तर तो म्हणाला की तुम्ही अनसा आलेच आहात, तर जरा थोडं जरा कॅटरी होऊन जाऊ दे म्हणे. असं करा की प्रत्येकाने आपल्या शैलीमध्ये एकच गाणं आपापल्या शैलीमध्ये सादर करा. बरं म्हणे. तर मग सुरुवातीला पंडित भीमसेनजी जोशी होते, म्हणजे तेव्हा त्यांना भारतरत्न नव्हता मिळालेला, पण पुण्याचं एक भूषण, तर पंडित भीमसेन जोशींनी ते गाणं कसं म्हटलं ते बघा.

नंतर सबकुछ किशोर कुमार, किशोर कुमार त्याने कसं म्हटलं ते बघा. हा हा हा ये रे ये

नंतर मुकेश कसं त्याची झलक साजरं करण्यापूर्वी एक मला आठवण झाली की त्याच दरम्यान 77-78 दरम्यानच किंवा त्या आधीपासूनच एक क्रेज होती दाढी वाढवण्याची. तरी दाढी वाढवण्याची क्रेज का आली होती त्या काळातल्या बऱ्याचशा तरुण मंडळींचे प्रेमभूम वगैरे झाले होते. मग त्यातल्या काही आणि त्यामुळे काही जणांना मुकेश तेव्हा खूप आवडत होता तरुण मुलीला. आणि मग तेव्हा त्यातला एक गायक म्हणजे दुसऱ्याचं कशाला उदाहरण घ्या माझंच उदाहरण. तर मग मी माझ्या एका मावशीला विचारलं म्हटलं तर मुकेशचं गाणं कसं म्हणलं म्हणाले काय सोपं आहे म्हणे तू पावसात भिजून आलायस खूप असं समज आणि डोकं बिकं पुसू नकोस तुला जाम थोडी जरा थोडंसं नाकात म्हणली तो मुकेश गाणं जमेल ती मला आठवण झाली. तर त्यावेळेस मुकेश साहेबांनी कसं गाणं ते सादर केलं ते तुम्हाला ऐकलं.

वा आणि या गाण्याच्या माध्यमात सुद्धा एक आणखीन एक माझा सांगतो, गाणं भाग्यांकर सुद्धा मी एक कार्यक्रम करतो म्हणजे ज्याला म्हणतात किंवा आता उदाहरणार्थ किशोर कुमार, किशोर कुमारची जन्मतारीख किती तर 4 त्याचा भाग्यांकर 4 आणि त्याच्या बाबतीत काय आलं की त्याच्या आयुष्यावरती 4 अंकाचा इतका प्रभाव पडला की त्याच्या आयुष्यामध्ये 4 अंक आले. आणि म्हणून मी एरवी म्हणतो की समजा तुमच्यापैकी जर कोणाचा जर जन्मतारीख 4, 13, 22 31 असेल तर असं समजून की आपल्या आयुष्यामध्ये 4 बारके तर 4 बाक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारचं असतं की त्यांच्या आवाजामध्ये हरवणारीपण असतो की आवाजामध्ये चमत्कृती असते. तर किशोर कुमारच्या सईमध्ये सुद्धा चमत्कृती पाहायला मिळते कारण त्या सईमधल्या रेघा काही थोड्याशा तीव्र धार त्याला असल्यामुळे आवाजामध्ये यॉडलिंग वगैरे जे येतं ते सईमुळे किंवा 4 बाक्यांमुळे सुद्धा येतं. आता आपल्याला माहितीये तर किशोर कुमारची एक झलकच समजा तर ती तुम्हाला ऐकवतो. ये दिल न होता बेचारा कदम न होते आवारा जो खूबसूरत

0: देना सूरत कभी तो दिखाएगा खड़े हैं वीरा हमें ये दिल न सोता बेचारा तर अशा प्रकारे प्रत्येक गायक म्हणजे जन्मतारखे भाग्यांकानुसार प्रत्येक गायकाची काही गाणी कशा प्रकारे सादर होतात तर तसा तो गाणार भाग्यांक म्हणून सर तुम्ही कार्यक्रम
1: आणि तुम्ही साहित्य गौरव पुरस्कार देखील दरवर्षी प्रदान करत असतात लेखकांना त्यातून छान प्रेरणा मिळत असते. मला सांगायला आवडेल की या पुरस्कार तुम्ही एक वर्ष मला देखील दिला होता
0: पुरस्कार लेखन केलेलं आणि दुसरं म्हणजे माझा आवडता विषय ना चित्रक्षेत्र गाणी संगीत आम्हाला आवडतं क्षेत्र आणि काय होतं भारतात जे काही पुरस्कार दिले जातात म्हणजे अनेक ठिकाणी तर चित्रपटाविषयी लेखन करणाऱ्या लेखकाला
1: साहित्य
0: त्यामुळे कसं की जे कोणी करत नाही तिथं आपण थोडं कमी आपण आपल्याला जर हातभार झाला लेखनाला आनंद देता आला तर म्हणून ते पुरस्कार आपण या क्षेत्रातल्या मंडळींनी सुद्धा आपण आवडून
1: खरं तर म्हणजे घाणेकर सर तुमचा एक आता शेवटी तुम्ही जे भाग्यांक सांगितला त्याच्यावरनं तुम्ही त्याचं हे सांगता भविष्य दर्शन करता याच्यावर स्वतंत्र कार्यक्रम घेता येईल इतकं तुमच्याकडून हे करणार आणि मला मुख्य म्हणजे आपण गेले 2 दिवस बोलतोय आपण तर आनंद देणारा व्यक्तिमत्व आहात तुम्ही लोकांच्या जीवनात तुम्ही आनंद पेरत असता आनंदाची प्रेरणा तुमच्याकडून होत असते कायम आणि लोकांच्या चेहऱ्यावर एक आज जसा प्रसंग लॉकडाऊनचा प्रसंग सगळे चिंताक्रांत आहे हा कार्यक्रम ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची नखी उमटेल हे मोठं काम केलेलं आहे आणि आमच्या रेडिओ पुणेरी आवाजचं जे घोषवाक्य आहे ते आहे आनंदी रहा आनंदी लुटा.
0: बरोबर आपण जन्मच त्यासाठी समजा
1: अगदी बरोबर आहे
0: सत्य
1: आणि पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. जाता जाता तुमच्या त्या मगाचे मी फरमाईश केली होती काल त्या गाण्याची एक झलक आम्हाला ऐकवायची आहे त्यार वाटते चलो
0: हा तिथे आधी चिट्टीवरती निमित्त 2 महिने
1: आणि त्यानंतर कार्यक्रम आपण संपूया.
0: हो हो.

कृपया धन्यवाद घाणेकर सर, तुम्ही वेळ काढून आमच्या रेडिओशी बोललात. तुम्ही आपले मनपूर्वक आभार. आपण पुन्हा एकदा अशाच एका कुठल्या तरी प्रसंगात परत एकदा आपल्याशी संवाद साधण्याची, तोपर्यंत धन्यवाद.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लो.
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मध्ये संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं बोलणार आहोत. आणि जसं की मागच्या शो मध्ये खूप साऱ्या रचना आलेल्या होत्या आणि त्यातल्या ज्या वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतील त्या रचना आपण मागच्या शो मध्ये घेतल्या आणि उर्वरित ज्या रचना आहेत त्या आपण आजच्या शो मध्ये घेणार आहोत. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर संदर्भ जो कधी असतो जो कधी नसतो, तर त्या संदर्भाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, चारोळीकडं. संदर्भाकडे लक्ष या शीर्षकाखाली सौ सुलभा गोगरकर मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले. सौ सुलभा गोगरकर मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. संदर्भाने अर्थ बदलतो कायमच असू द्यावे लक्ष, संदर्भाविना शब्द तोडके कृती करता असावे दक्ष. संदर्भाने अर्थ बदलतो कायमच असू द्यावे लक्ष, संदर्भाविन शब्द तोडके कृती करता असावे दक्ष, कृती करता असावे दक्ष. तर संदर्भ ज्याने अर्थ बदलतो असं सांगताना मॅडमनी त्याकडे महत्वाचं लक्ष असलं पाहिजे असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं आहे. आणि खूपदा आपण पाहतो की आपण जो बोलतो जी गोष्ट बोलतो त्याला संदर्भ असला पाहिजे, किंवा आपण एखादी गोष्ट बोलत असताना त्याच्या परिणामाची जाणीव ही आपल्याला असली पाहिजे. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय. सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून की शब्दातून उमटतो स्वर जणू आनंदाचा, शब्दातून उमटतो स्वर जणू आनंदाचा, खुलता खुलत जाई संदर्भ ही जगण्याचा.

खुलता खुलत जाई, संदर्भही जगण्याचा, संदर्भही जगण्याचा। तर शब्दातून उमटणारा आनंदाचा स्वर आणि जगण्याचा संदर्भ हा मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता की शब्दात आनंदाचा स्वर जेव्हा उमटतो तेव्हा जगण्याचा संदर्भ हा खुलत जातो। आणि शब्द हे किती महत्वाचे असतात, शब्द जर आनंददायी असतील तर जगण्याचा संदर्भ कशा प्रकारे खुलतो याबद्दल चारच ओळीमध्ये मॅडमनी अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं। आणि पुढच्या एका चार ओळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय, विद्या कुंभार मॅडम लिहितायत कोल्हापूर येथून नात्यांमध्ये मेळ या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संभाषणाने खुलल्यावर मग नात्यांमध्ये मेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ। तर खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ। बऱ्याच वेळा जोपर्यंत आपण समोरच्याला समजून घेत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या बोलण्यामागचा संदर्भ आपल्याला समजत नाही। आणि जेव्हा बोलणं होतं, संवाद होतो, जसं की मॅडमनी लिहिलंय की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ। तर संभाषण खुलल्यानंतर मात्र नात्यामध्ये मेळ होतो असं सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये एच बी तांबोळी सरांनी कवटे मांकाळ येथून लिहिलंय, एच बी तांबोळी सर लिहितायत कवटे मांकाळ येथून की जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ, जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ काळाच्या पडद्या आड टाकले मी। वा, जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ काळाच्या पडद्या आड टाकले मी, स्वप्न सारी डोळ्यात साठवून पुढे, स्वप्न सारी डोळ्यात साठवून पुढे, आठवणीच्या प्रेमात जगत आहे मी, आठवणीच्या प्रेमात जगत आहे मी। वा, तर सगळी स्वप्न डोळ्यात साठवून आठवणींच्या प्रेमामध्ये मी जगत आहे। तर खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन संदर्भ या शब्दाच्या अनुषंगानं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय, सर लिहितायत की तुझ्या माझ्या प्रीतीचे संदर्भ लोक अजूनही विसरले नाहीत, तुझ्या माझ्या प्रीतीचे संदर्भ लोक अजूनही विसरले नाहीत, कळत नाही मला आजही तुला काहीच कसं आठवत नाही, तुला काहीच कसं आठवत नाही। आणि खरंय की प्रीतच अशी होती की जी लोकांसाठी सुद्धा एक अप्रूप असायचं की हे इतकं सुंदर कसं जगू शकतात, यांची प्रीत इतकी सुंदर कशी असू शकते, त्या प्रीतीचे संदर्भ लोक विसरलेले नाही पण तुला कसं काही आठवत नाही। आणि काळ जातो, वेळ जाते आणि परिस्थिती बदलते, त्यासोबतच आठवणी ज्या आहेत त्या फक्त राहतात आणि वास्तविक परिस्थितीही बदलते। या अनुषंगानं सरांनी खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलंय, श्रीकांत पाटील सर लिहितायत राजधानी रायगड येथून की भक्तीचा संदर्भ घेत करू वारकऱ्यांची सेवा, भक्तीचा संदर्भ घेत करू वारकऱ्यांची सेवा, ठाई ठाई पांडुरंग नमितो पंढरीच्या देवा, ठाई ठाई पांडुरंग नमितो पंढरीच्या देवा, नमितो पंढरीच्या देवा। वा, तर भक्तीचा संदर्भ घेत वारकऱ्यांची सेवा करण्याचा सुंदर अप्रतिम संदेश या भक्तिमय अशा चारोळीमधून होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय, सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहितायत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून, मोहक नजर तुझी प्रेमाने पाहते मला, मोहक नजर तुझी प्रेमाने पाहते मला, संदर्भ या नजरेचा शोधता येईल का मला, संदर्भ या नजरेचा शोधता येईल का मला, तर तुझी

मोहक नजर जेव्हा मला प्रेमाने पाहते, त्या प्रेमळ नजरेमध्ये संदर्भ शोधता येईल का? खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता मेहता मॅडम यांनी मधुमक्षिका या नावाने पुणे इथून लिहिलंय. संगीता मेहता मॅडम लिहितायत मधुमक्षिका नावाने पुणे इथून, की संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो, ओळख ही कधी नकळत थांबते. वा, संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो, ओळख ही कधी नकळत थांबते. शब्दांचे अन्वय विस्कळीत होतात, शब्दांचे अन्वय विस्कळीत होतात, नात्यांची चौकट हिऱ्यास कोंदणते, नात्यांची चौकट हिऱ्यास कोंदणते. अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते, की संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो आणि ओळख ही कधी नकळत थांबते. बऱ्याच वेळा असं होतं की संदर्भाशिवाय बऱ्याच गोष्टींचे अर्थ हे हरवून जातात, आणि ओळख जी हवी हवीशी ओळख असते, ओळख जी अगदी दृढ अशी ओळख असते, ती नकळतपणे थांबून जाते. खूप गहिराचं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी MMG विद्या मंदिर दिवापूर्व या ठिकाणाहून मोहिने तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिले. कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणे इथून लिहिलंय, की संदर्भ लागत नाही कशाचाच कशाशी, संदर्भ लागत नाही कशाचाच कशाशी, सरड्याप्रमाणे रंग का बदलतात माणसे अशी, सरड्याप्रमाणे रंग का बदलतात माणसे अशी. आणि खरंय की चारच ओळीमध्ये माणसांचं खरं रूप, माणसांचे खरे रंग मॅडमनी शब्दबद्ध केलेले आहेत. की कुठलाच कशाचा कशाशी संदर्भ नसताना स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं ही सरड्यासारखे रंग बदलतात. एक माणूस जो जीवलग असतो, एक माणूस जो अतिप्रिय असतो, त्या माणसाकडून अपेक्षा पूर्ती झाली नाही, त्या माणसाकडून स्वार्थ साधला गेला नाही, त्या माणसाकडून आपल्या मनासारखं घडलं नाही, की ते रंग बदलून टाकतात अगदी सरड्यासारखा, नाही का? तर माणसाच्या रूपांबद्दल खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय. सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून, आयुष्याच्या या प्रवासात संदर्भ काही जीवनाचा लागेना, आयुष्याच्या या प्रवासात संदर्भ काही जीवनाचा लागेना, उत्तर शोधून थकले पण प्रश्न काही समजेना, उत्तर शोधून थकले पण प्रश्न काही समजेना. क्या बात आहे. आणि खरंय की आपण जगतो, जीवनाच्या या प्रवासात अनेक प्रश्न येतात, अनेक माणसं येतात, आणि बऱ्याच वेळा आपली कोणतीही चूक नसताना आपल्याला दोषी ठरवलं जातं. ज्या परिस्थितीशी, ज्या घटनेशी काहीही संबंध नसतो, आपण नेमकं कुठं चुकलो याचं उत्तर शोधून शोधून आपण थकतो, पण प्रश्न नेमका कोणता होता हेच कळत नाही. प्रश्न नेमका कोणता होता हे त्यासाठी कळत नाही की तो प्रश्न निरर्थक असतो, त्या प्रश्नाला कोणता संदर्भ नसतो, आणि तो प्रश्न हा जरी सुटलेला असला तरी नवीन प्रश्न बदलून समोर टाकलेला असतो, आणि त्या बदलणाऱ्या प्रश्नांनी नेमका प्रॉब्लेमच कळत नाही. त्या वेळोवेळी बदलणाऱ्या प्रश्नांनी उत्तर जे आहे ते उत्तर काही सापडत नाही. त्यामुळं जीवनाचा संदर्भ जो आहे तो लागत नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरांनी बेधक्का मारा या नावाने लिहिले. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सर लिहित आहेत बेधक्का मारा या नावाने. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून खेळ खंडोबा पावसाचा या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय, की लांबलेला पाऊस स्मरण देती भकास झालेल्या रानावनांचा, लांबलेला पाऊस स्मरण देती भकास झालेल्या रानावनांचा, जोवर न दाटती पुन्हा राणे वने, जोवर न दाटती पुन्हा राणे वने, तोवर असाच

भविष्यातील घटनांचे संदर्भ जाणते फक्त नियती, त्या संदर्भाचे स्पष्टीकरण शोधण्यात आयुष्य निघून जाते किती, त्या संदर्भाचे स्पष्टीकरण शोधण्यात आयुष्य निघून जाते किती, आयुष्य निघून जाते किती। आणि खरं आहे ना की किती सुंदर अशा ओळी आहेत की आयुष्यातील कुठलीच घटना ही आपल्या हातामध्ये नसते, आयुष्यातील प्रत्येक घटनेचा संदर्भ हे फक्त नियती जाणते, नियती फासे फेकते आणि आपण त्याप्रमाणे वागत राहतो। परंतु ही असं का घडलं, ही परिस्थिती अशी का आली, ही दुःख का आली, ही संकट का आली, या सर्व गोष्टीचं, या सर्व संदर्भांचं स्पष्टीकरण शोधण्यामध्ये आयुष्य निघून जातं। म्हणून आपण नेहमी म्हणतो की आयुष्य हे आनंदात जगलं पाहिजे, क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, कारण एक प्रश्न सुटला तरी दुसरा प्रश्न जो आहे तो कायम तयार असतो। प्रश्न हे येत राहणार, संकट ही येत राहणार, दुःख हे येत राहणार आणि त्यावर मात करत करत आपल्याला जीवनाचा सुंदर सकारात्मक आणि आनंदी प्रवास करायचा असतो, जसं की आपल्या FM साठी आगलाय नाही। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

दूध दिले तसेच ठेवून, विकण्या आणलेले दूध दिले तसेच ठेवून, नाचू लागली ती कृष्ण प्रेमात रंगून, नाचू लागली ती कृष्ण प्रेमात रंगून, कृष्ण प्रेमात रंगून। वा तर मनी वेणू गीताचा स्मरून, कृष्ण वेळी राधा गेली देहभान विसरून। तर राधा कृष्णाच्या अनुषंगानं खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिले, पल्लवी जाधव दोडके मॅडम लिहित आहेत परभणी येथून, देवा तुझ्या असण्याचा संदर्भ थोडा कळू दे, देवा तुझ्या असण्याचा संदर्भ थोडा कळू दे, माझ्या प्रामाणिक कष्टाचा थोडासा न्याय मिळू दे, माझ्या प्रामाणिक कष्टाचा थोडासा न्याय मिळू दे, थोडासा न्याय मिळू दे। वा तर देवाकडे विनवणी करणारी ही सुंदर अशी चारोळी होती की जे प्रामाणिक कष्ट केलं जातंय त्या कष्टाला न्याय मिळू दे। कोणतीच गोष्ट ही म्हणजे काम न करता किंवा कष्ट न करता मागण्यात आलेली नाही, जे कष्ट मी करते त्या कष्टाला न्याय मिळू दे, प्रामाणिक कष्टाला न्याय मिळू दे। आणि हे करण्यासाठी देवा तुझा असण्याचा संदर्भ जो आहे तो आहेस हा संदर्भ थोडा कळू दे। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून, जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेनसृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय की कधी कधी कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग नाही सापडत, कधी कधी कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग नाही सापडत, अशा वेळी अनुभवी लोकांचा घ्यावा लागतो संदर्भ जीवनात, अशा वेळी अनुभवी लोकांचा घ्यावा लागतो संदर्भ जीवनात, घ्यावा लागतो संदर्भ जीवनात। आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहित आहे की जीवनामध्ये मार्ग सापडत नसताना अनुभवी लोकांचा जर संदर्भ घेतला, जसं की मॅडमनी या चारोळीमध्ये म्हटलंय, तर आपला प्रॉब्लेम, आपली संकट, आपला जीवनाचा मार्ग हा सोपा साधा आणि सरळ होऊन जातो ज्यावेळी आपण अनुभवी लोकांचा संदर्भ घेतो। त्यामुळे अनुभवी लोकांचा संदर्भ हा खूप महत्वाचा असतो हे आपल्याला या चारोळीतील शब्दांकनावरून दिसून येईल। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले, सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून की ज्या जिल्ह्यात सापडत नाही दर्भ त्या प्रदेशाचे नाव आहे विदर्भ, ज्या जिल्ह्यात सापडत नाही दर्भ त्या प्रदेशाचे नाव आहे विदर्भ, ऑरेंज सिटी अशी ओळख सुंदर, ऑरेंज सिटी अशी ओळख सुंदर, संत्री देत असतात नागपूरचा संदर्भ, संत्री देत असतात नागपूरचा संदर्भ। वा तर विदर्भाबद्दल, तिथल्या ऑरेंज सिटी बद्दल आणि संत्री आणि नागपूरचा संदर्भ याबद्दल खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे। आणि पुढच्या आपण चारोळीकडे वळूया ज्यामध्ये अश्विनी सागर मेहता मॅडम आशू या नावाने गहुंजे पुणे येथून लिहित आहेत, अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी आशू या नावाने गहुंजे पुणे येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत आपले नाते या शीर्षकाच्या अनुषंगानं की सांग कधी कळणार तुला संदर्भ शिवाय आपले नाते, सांग कधी कळणार तुला संदर्भ शिवाय आपले नाते, ओळखून घेना तू मनातील हृदयात खोलना माझे खाते, ओळखून घेना तू मनातील हृदयात खोलना माझे खाते, हृदयात खोलना माझे खाते, सांग कधी कळणार तुला संदर्भ शिवाय आपले नाते। वा तर खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले, ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून, शब्दात दडला असतो भाव आणि अर्थ, शब्दात दडला असतो भाव आणि अर्थ, भावार्थ कवितेतील कळतो वाचता कवितेचा संदर्भ, भावार्थ कवितेतील कळतो वाचता कवितेचा संदर्भ, वाचता कवितेचा संदर्भ। वा तर शब्दात भाव आणि अर्थ दडलेला असतो, भावार्थ हा कवितेतला कळतो जेव्हा आपण कवितेचा संदर्भ वाचतो, तर कवितेमध्ये सुद्धा संदर्भाचं महत्व

मी खूप अप्रतिमरित्या या ठिकाणी शब्दबद्ध केलेले आहे आणि पुढच्या चारोळीमध्ये दुर्गा हेरंब देशपांडे मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिले. दुर्गा हेरंब देशपांडे मॅडम लिहितायत खारघर नवी मुंबई येथून, जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे. वा, जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे. जन्म मृत्यू वाटेवरील अनुभवांचा गर्भ आहे. जन्म मृत्यू वाटेवरील अनुभवांचा गर्भ आहे. अनुभवांचा गर्भ आहे. आणि खरंय की जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे. आपण जीवन कसं जगलो हे आपल्या जगण्याच्या संदर्भावरून ठरवलं जातं. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये संदर्भ या शब्दाच्या अनुषंगानं सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून की संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही एकच गोष्ट माझ्यासाठी आहे पूर्णपणे कल्पनातीत. संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही एकच गोष्ट माझ्यासाठी आहे पूर्णपणे कल्पनातीत, कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ. कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ. काळ निस्थान परत्वे प्रत्येक बाबतीत. कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ. काळ निस्थान परत्वे प्रत्येक बाबतीत. आणि खरंय की अतिशय मार्मिक आणि कमी शब्दामध्ये संदर्भाबद्दल मॅडमनी स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि जसं की मॅडमनी म्हटलेलं आहे, ही गोष्ट खरं तर प्रत्येकासाठीच अशक्य असते. संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही पूर्णपणे कल्पनातीतच गोष्ट असते. कारण प्रसंग एकच असतो, व्यक्ती एकच असते, परंतु त्या व्यक्तीचे त्या प्रत्येक प्रसंगानुरूप संदर्भ बदलत असतात. वेळ काळ ठिकाण याप्रमाणे आणि माणसं सुद्धा. जर माणसं आपली असली तर त्याच प्रसंगाबद्दल त्या व्यक्तीला कोडकौतुक वाटतं. माणसं परकी असतील तर त्या व्यक्तीला तिरस्कार वाटतो. प्रसंग तोच असतो, गोष्ट तीच असते. उदाहरण जर द्यायचं झालं तर आनंदाचा एखादा क्षण जर स्वतःसाठी असेल तर तो क्षण मोठा असतो. आनंदाचा एखादा क्षण इतरांसाठी असतो तर त्या क्षणाला छोटं केलं जातं. जेव्हा आपण इतरांना काही बोलतो तेव्हा समोरच्यानं ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, आपल्या सुखदुःखामध्ये समाविष्ट झालं पाहिजे आणि आपल्या आनंद साजरा केला पाहिजे असं वाटतं. समोरचा जेव्हा तशाच प्रकारचा एखादा प्रसंग बोलतो तेव्हा त्याला नकारात्मकतेनं बोललं जातं, नकारात्मक घेतलं जातं, त्या क्षणांना छोटं केलं जातं, त्या क्षणांवर विरजण पाडलं जातं. माणसागणी प्रसंगागणी प्रत्येक गोष्टीचे संदर्भ बदलणारा हा माणूस प्राणी. खूप अप्रतिम सुंदर गहिरा असं शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय. रामचंद्र किल्लेदार सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून. तुझ्या वागण्याचा संदर्भ मला लगेच कळतो ग. तुझ्या वागण्याचा संदर्भ मला लगेच कळतो ग. दुसऱ्यांच्या वागण्याचा संदर्भ कळता कळत नाही ग. दुसऱ्याच्या वागण्याचा संदर्भ कळता कळत नाही ग. ही सरांची अप्रतिम सुंदर भाव मांडणारी चारोळी होती श्रोते हो, की तुझ्या वागण्याचा संदर्भ मला कळतो, इतरांचा कळत नाही. आणि याबरोबरच पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिले. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की जीवनातील प्रसंगांना असतात संदर्भ, चुका चुकाच असतात दिले जरी संदर्भ. जीवनातील प्रसंगांना असतात संदर्भ, चुका चुकाच असतात दिले जरी संदर्भ. जगण्याचा मार्ग इतिहासातील संदर्भ, जीवनाचे पान लिहिताना नको कोणते संदर्भ. जीवनाचे पान लिहिताना नको कोणते संदर्भ, नको कोणते संदर्भ. वा, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते की चुका या चुकाच असतात तरी कितीही संदर्भ दिले तरी. आणि जोपर्यंत आपल्याला स्वतःची चूक कळत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. आपण तोपर्यंत नाती दुरुस्त करू शकत नाही. मी आणि माझं खरं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण मी समोर आणतो त्यावेळी नातीही दुरावतात. आणि जीवनाचं पान लिहिताना कोणतंच संदर्भ नसावा. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या

या चारोळीमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मॅडमनी लिहिलंय की संदर्भामध्ये तो ज्ञानकोश वसतो, ज्या त्या जागी ज्या त्या वेळी संदर्भ बदलतो. वा, दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम पुणे इथून लिहित आहेत की संदर्भामध्ये तो ज्ञानकोश वसतो, ज्या त्या जागी ज्या त्या वेळी संदर्भ बदलतो, मत दाखला आधार स्पष्ट करतो. मत दाखला आधार स्पष्ट करतो, ग्रंथ पुस्तकातूनही माहिती पुरवतो, ग्रंथ पुस्तकातूनही माहिती पुरवतो. तर संदर्भ ज्यामध्ये ज्ञानकोश वसतो, असं खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते. याबरोबरच आपण पुढच्या एका चारोळीकडे वळूया. पुढच्या एका चारोळीमध्ये फुलेप्रेमी सुविधान दूत या नावाने सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिले. सौ दुर्गा देशमाने मॅडम राऊत मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता. संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता, शब्दा विना शब्दांना अर्थांला होता. क्या बात आहे. संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता आणि शब्दा विना शब्दांना अर्थांला होता. मूक संदर्भाबद्दल आणि शब्दाविना शब्दांना जो अर्थ आलेला होता त्याबद्दल खूप मोजक्या शब्दामध्ये अबोल भावनांचा अर्थ आणि त्याचा संदर्भ मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले. नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून. संदर्भ जपल्यास लेखनाला मिळते नवे सौंदर्य. वा, संदर्भ जपल्यास लेखनाला मिळते नवे सौंदर्य, शब्दांच्या प्रत्येक ओळीत बहरते प्रतिभेचे ऐश्वर्य. वा, शब्दांच्या प्रत्येक ओळीत बहरते प्रतिभेचे ऐश्वर्य. वाचन लेखनाला संदर्भ असतो खरा आधार, संदर्भाशिवाय लेखनाला कशी येईल धार. वाचन लेखनाला संदर्भाचा असतो खरा आधार, संदर्भाशिवाय लेखनाला कशी येईल धार, कशी येईल धार. आणि अगदी खराय श्रोते हो की संदर्भाशिवाय लेखनाला धार नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। अपन संदर्भ या शब्दाच्या अनुषंगानं खूप अप्रतिम सुंदर अशा रचना चारोळी ज्या आहेत त्या आपण ऐकल्या श्रोते हो। आणि श्रोते हो, शोची वेळ संपत आहे, त्यामुळे मला आपल्याला आजच्या शोपुरती रजा घ्यावी लागणार आहे। आणि आपण पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता पुन्हा नवीन मान्यवरांसोबत भेटणार आहोत। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उजगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, आज आपण विषय घेणार आहोत आनंद, असीम आनंद। आजकाल आनंद हरवत का चाललाय बरं? याचं मुख्य कारण आहे परावलंबन। परावलंबन म्हणजे बाह्य गोष्टीवर अवलंबून असणं। खरं तर हा किती मोठा विरोधाभास आहे, कारण आनंद कुणावरही अवलंबून नसतो, ना तो कोणत्या वस्तूत असतो। आपण जेव्हा सर्वांचा विनाश स्वीकार करतो तेव्हाच आपल्याला आनंद प्राप्त होतो। थोडक्यात, इतरांचं स्वभावाचं अतिविश्लेषण न करता त्यांचा संपूर्णपणे स्वीकार करणं, त्यांच्याविषयी मनात कोणताही किंतू न बाळगणं, इतरांवर कोणतीही टीका न करणं आणि त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याची वृत्ती, त्यांच्याशी स्पर्धा करण्याची इच्छा यातून मुक्त होणं, हाच आनंदाचा मार्ग आहे। आपल्या विचारांचे आणि भावनांचे तरंग जेव्हा पावित्र्य, शांती, प्रेम यांच्याशी जुळतात तेव्हा आपल्यात परिवर्तन घडतं। मग आपण इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा इतरांना हवं ते देण्यात धन्यता मानायला लागतो। घडून गेलेल्या गोष्टी मनात ओढण्यापेक्षा त्या विसरून जाण्यात, इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वीकार भावानं जगण्यात आणि भूत भविष्याच्या चक्रात अडकण्यापेक्षा वर्तमानाचा आस्वाद घेण्यातच आपल्याला आनंद मिळायला लागतो। कारण आता आपल्याकडे शक्ती सुद्धा असते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा। होय, आनंदी राहणं हा एक निर्णयच असतो। मित्रांनो, काय आहे हा आनंद? आनंद म्हणजे नक्की कशाला म्हणता येईल? ऍक्च्युली आपण काय करतोय, कशा प्रकारचे नातेसंबंध आपण प्रस्थापित केलेत, आपल्याला काय साध्य करायचंय, या आणि अशा गोष्टींच्या पलीकडे जाऊन जीवनात आपण ज्या गोष्टीचा शोध घेतो ती म्हणजे आनंद। जर आपण जीवनाचा विचार करत असू तर निश्चितच आपण आनंदाचा शोध घेत आहोत। मग आनंदाचा शोध घेत आहोत नेमका कोणत्या मार्गाने हा शोध घेतला पाहिजे किंवा घेतला जातो? तर मित्रांनो, अनेक मार्गांनी। मालकी हक्क, मालमत्ता,

नातेसंबंध, संपादित केलेले कौशल्य आणि आरोग्यपूर्ण शरीर अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण आनंदाचा शोध घेतो. जेव्हा आपण एखाद्याला विचारतो की तुला आयुष्यात काय मिळवायचंय, तेव्हा बहुतेकांचं उत्तर असतं यश, सक्सेस. त्यांना यशच हवं असतं कारण त्यामुळे ते आनंदी होतात. आपण जेव्हा एखाद्याला अमुक गोष्टी खरेदी करण्याचं प्रयोजन विचारतो तेव्हा ती गोष्ट खरेदी केल्याने त्याला किंवा त्यांच्या कुटुंबाला आनंद होईल हेच उत्तर ऐकायला मिळतं. नातेसंबंधातून तुम्हाला काय मिळतं असं एखाद्याला विचारून पहा, त्याचं उत्तर आनंद हेच असेल. शेवटी प्रत्येक जण ज्या गोष्टीच्या शोधात असतो ती म्हणजे आनंद. मग मित्रांनो, याचा अर्थ असा का की आनंद क्षणिक असतो? जसं एखादं लहान मूल एखाद्या खेळण्याशी खेळता खेळता ते खेळणं मोडतं, नंतर त्याला दुसऱ्या खेळण्याशी खेळावंसं वाटतं, ते खेळणं मोडलं की तिसऱ्या, ही साखळी अशीच सुरू राहते. मग आपण नेमकं शोधतो तरी काय? जर आपण आनंदाच्या शोधात असू तर तो भरीव आणि चिरंतन असायला हवा ना. आनंद चिरंतनच हवा, ते तर सगळ्यात महत्वाचं. जर आनंद आपल्या पसंतीचा आपला इच्छेनुरूप असेल आणि जर तो अगदी सहजगत्या मिळाला तर तो कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नसेल. जर तो अन्य गोष्टीवर अवलंबून असेल तर तो कायमस्वरूपी असणं आवश्यक नाही, शक्यच नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आनंदाचं कारण जर कुठेतरी बाहेर असेल तर आपण आनंदासाठी त्या विशिष्ट गोष्टीवर अवलंबून राहतो आणि मग ती भावनाही फार काळ टिकत नाही. जेव्हा मी म्हणतो सपोज बाहेर सुंदर हवा पडली आहे त्यामुळे मला छान वाटतंय, त्यावेळी मला छान वाटणं बाहेरच्या हवामानावर अवलंबून असतं. तर मित्रांनो, मग हे आनंद इच्छा याशिवाय कसं प्राप्त करून घेणार? इच्छाशिवाय आनंदाची प्राप्ती कशी होणार? आपण या गोष्टीवर चर्चा विश्रांतीनंतर करूया.

0: नमस्कार, आप उन्हें कथित रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: स्वागत है ब्रेक नंतर मित्रांनो। विश्रांतीच्या आधी आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की इच्छाशिवाय आनंदाची प्राप्ती होऊ शकते का किंवा कशी करावी। निश्चितच आनंद कुठून तरी बाहेर आपल्याला प्राप्त होतो ही जी श्रद्धा आहे ना, ती आपण जोपासत असलेल्या अनेक जुनाट श्रद्धांपैकी एक आहे। आनंद कधी कर्तव्यपूर्तीचा असतो किंवा इतर जनांकडून आपल्याला मिळणारा असतो किंवा आपण जसे आहोत त्या सद्यस्थितीतूनही आनंद मिळत असतो। मी एक अमुक गोष्ट करतोय कारण त्याने मला आनंद मिळणार आहे, सर्वदा हेच सूत्र असतं। ती गोष्ट करून पूर्ण झाली आणि तीही उचितपणे तर मी आनंदी होणार। याचाच अर्थ उचित प्रकारे कृती घडवून येण्यावर आपल्याला आनंद अवलंबून असतो। मुलाने चांगले गुण मिळवले, त्याने उत्तम प्रगती केली, तो सुदृढ दिसू लागला की त्यांच्या पालकांना आनंद होतो। मग पालक मुलांना संस्कारांच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतात। या साचेबद्ध संस्कारांच्या नियंत्रणात राहिल्याने त्या मुलांनाही असा विश्वास वाटू लागतो की माझे आई वडील आनंदी असतील तर मीही आनंदी होईल, आणि ते आनंदी नसतील तर मग मी तरी कसा आनंदी होऊ शकेल। तर मित्रांनो, नेमकं आनंद म्हणजे काय आणि तो कोणावरही अवलंबून न राहता कसा प्राप्त करायचा, त्यासाठी सर्वप्रथम परावलंब म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। रोजच्या जीवनात ज्या परावलंबनाचा आपण अनुभव घेतो ते मुख्य बाह्य वस्तूवर असतं। आपण बरेचदा म्हणतो जेव्हा मी मोटार विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी नवीन मालमत्ता विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी शॉपिंग करेन आणि मग मला आनंद होईल। अर्थातच आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो त्या बाह्य वस्तू खरंच आपल्याला आनंदी करतात का? तर प्रामाणिकपणे मी किंवा तुम्ही कोणी म्हणणार, हो मोटार खरेदी केल्याने मला नक्कीच आनंद होईल, नक्कीच होणार। पण ज्या आनंदाचा आपण खरोखर शोध घेत आहोत तोच आनंद नवी कार आपल्याला देणार आहे का? माझ्याकडे नवी मोटर आल्याने मी आनंदी होणार म्हणजे माझ्याकडे नवी मोटार नसली तर? तेव्हा एक प्रश्नचिन्ह उभं राहतं। म्हणजे समजा अजून 10 दिवसांनी मोटारीवर एखादा ओरखडा उठला तर त्यामुळे माझ्या आनंदावरही परिणाम होणार, कारण माझ्या विचार पद्धतीची जळणघळणच मी तशी बनून टाकली आहे, ही मोटार मला आनंद देते ही आपली धारणा बनून टाकली आहे। आणि हे तर नक्कीच सत्य, एका किमतीला एक मोटार खरेदी करता किंवा असं म्हणूया त्या रकमेच्या 10 पट रक्कम खर्च करून आलिशान मोटार खरेदी करता, जगासाठी सर्वात महागडी मोटार आहे ती, आपण त्या आरामदायी मोटारमध्ये बसतो। मित्रांनो, हा आराम अनुभवणारं नेमकं कोण असतं? आपलं शरीर। मोटारीतली आरामशीर बैठक व्यवस्था, अफलातून म्युझिक सिस्टीम, वातानुकूल यंत्रणा आणि त्याच्यात आनंदाने निवांत बसलेलो आपण, हे सगळं आपल्या देहाला अतिसुखद वाटतंय। मोटारीमध्ये आपण स्वतःला म्हणतो मला किती छान वाटतंय। समजा त्याचवेळी घरात काही दुर्घटना घडल्याचा फोन आला तर तेव्हाही आपण तसेच आनंदी असणार आहात का? म्हणजेच जे भौतिक आहे ते सर्व आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून अस्तित्वात आलं आहे। आपलं खुर्चीवर बसणं ही देखील एक शारीरिक क्रिया आहे आणि ती खुर्ची आपल्या देहाला सुख देते आहे, पण मी मात्र स्वतःला सांगतो की खुर्ची मला आनंद देते। बालपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे आपण अशा प्रकारे विचार करतो, या संस्काराच्या साथीनेच आपण मोठे होतो। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आपले पालक माझ्या

0: मुलांनी आनंदी व्हावं म्हणून मी ही वस्तू खरेदी करतोय या विचाराने एखादी वस्तू विकत घेऊन यायची. आम्ही आनंदी व्हावं म्हणून आम्हाला सहलीला घेऊन जायचे. अशा संस्कारात आपण मोठे झालो आहोत. मित्रांनो, समजा आपल्या मालकीचा अतिशय सुंदर बंगला आहे, सर्वोत्कृष्ट गाडी आहे, घरात स्वप्नवत वाटतील अशा सोयी सुविधा आहेत, आपल्याला हवी ती सगळी गृहयंत्र उपकरणं घरात उपलब्ध आहेत. एवढं सगळं असतानाही आपल्याला आनंदाचा शोध का सुरू आहे? सगळ्या गोष्टी माझ्या घरात असताना माझा हा शोध थांबायला नको का? मी म्हणेन ती वस्तू मला उपलब्ध असून देखील मी त्या विशिष्ट संवेदनेला कायम शोधत राहते. याचा अर्थच असा की ही सर्व यंत्रे उपकरणे आपल्याला ती विशिष्ट संवेदना मिळवून देण्यास कुचकामी आहेत. या उपकरणाद्वारे आपण फक्त एक आरामदायी आयुष्यच मिळवू शकतो. मित्रांनो, मगाशी आपण एक संदर्भ घेतला होता. आपण एक आलिशान गाडीमध्ये आहोत आणि अचानक आपल्याला एका ऍक्सिडेंटचा समाचार मिळाला. अचानक मिळालेल्या या माहितीमुळे आपण दुखी होतो. हे दुःख निर्माण कोण करतं? आपलं मनच. आपलं मन अस्वस्थ झालं की शरीराचा सुखावं स्थिती देखील आपल्याला रस वाटेनासा होतो. भले आपलं शरीर आरामात असेल पण त्यातला मी मात्र या क्षणी अस्वस्थ आहे. सध्याची शरीराची सुखावं स्थिती त्याला आता महत्वाची वाटत नसून मी आता आनंदाचा शोधात आहे. हे उलट देखील असू शकतं. कदाचित मी आरामदायी स्थितीत बसलेलो नसेल, मला जमिनीवर मांडी घालून बसावं लागलं, पण जर माझ्या अंतर्यामी उत्कट सुख असेल तर मी त्याही परिस्थितीत आरामशीर असणार. तर मित्रांनो, एखाद्याला त्या अवस्थेपर्यंत कसं पोहोचता येईल? विश्रांतीनंतर आपण या त्या अवस्थेबद्दल कसं पोहोचता येईल ते डिस्कस करूया.
1: आनंदाचे सुर, पुण्याचा नाद. आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत आपलं स्वागत आहे. विश्रांतीच्या आधी आपण बोलत होतो शरीराची सुखावह स्थिती आणि मी. बाहेर परिस्थिती कशी असू दे पण मी आनंदाचा शोधत आहे, त्यात मी कोण आहे, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल या विषयावर आपण बोललो. मित्रांनो, शरीराची सुखावह स्थिती ही भावनिक सुखाहून भिन्न आहे. याची जाणीव ठेवून त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शरीराचं सुख हे भावनिक सुखाहून पूर्णतः भिन्न आहे. अंतरंगातलं सुख, अंतर्यामीची स्थिरता म्हणजे आनंद. हा आनंद आपण अनुभवू शकतो कारण त्यावेळी शारीरिकदृष्ट्या सुख मिळाल्यावरच मी आनंदी होईन असा विचार मी करत होतो. आज जर आपण आनंदी खरेदी करू पाहत आहोत, आपण म्हणतो मी हे खरेदी केलं की आनंदी होईन, पण त्यानंतर आपली शॉपिंग लिस्ट वाढतच जाते. वस्तू खरेदी करण्यास आपला विरोध नाही, आपलं म्हणणं एवढंच आहे की खरेदीचा आणि आनंदाचा सांगळ नका घालू. आपण वस्तू खरेदी करतो कारण ती सुखसोयी देणारी आणि फायद्याची असते, पण ती आपल्याला आनंद पोहोचवते का? मुळीच नाही. खरेदी करताना निदान आपण ते का खरेदी करत आहो हे आपल्याला ठाऊक तरी असतं. शिवाय हे विकत घेतल्यानं मी आनंदी होईन असं खरेदी करताना आपण आपल्या मनाला सांगत

जर आपला आनंद आपल्या भौतिक गोष्टींशी जुळला तर आनंद प्राप्तीचा कालावधी पुढे ढकलला जातो आणि त्याला आणखी एक नवीन अट घालतो. समजा आपण एक घर बांधत आहोत तेव्हा आपल्या मनात येतं जेव्हा हे घर बांधून पूर्ण होईल आणि मी त्यात राहायला जाईन तेव्हा मी आनंदी होईन, म्हणजेच अजून एक किंवा दोन वर्षांनी मी आनंदी होईन. मी माझं आनंद पोस्टपोन करत आहोत, खरं ना मित्रांनो, दूर ढकलत आहोत. आता हेच उदाहरण पहा, शाळेत शिकणाऱ्या मुलाकडे पाहून आपण म्हणतो बालपण ही आपल्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अवस्था आहे, पण तो मुलगा मात्र आजूबाजूला सिनियर मंडळीकडे पाहून असा विचार करतो की ही मोठी मंडळी किती नशीबवान आहे, यांना गृहपाठ करावा लागत नाही की परीक्षा द्यावी लागत नाही, तो स्वतःला मोठा माणसाच्या जागी ठेवून पाहतो. कधी एकदा आयुष्यातील शाळा संपते आणि मी आनंदी होतो असं होतं त्याला. मी महाविद्यालयात गेलो की आनंदी होईल असं त्याला वाटतं. तो महाविद्यालयात जातो आणि त्याचे विचार बदलतात. जेव्हा तो नोकरीला लागेल, लग्न करून संसाराला लागेल तेव्हाच तो सुखी होईल असं त्याला वाटू लागतं. संसार सुरू झाला की त्याला वाटतं त्याची मुलं स्टेबल झाल्यावर तो आनंदी होईल. अशीच काही वर्षे जातात, त्यांची मुलंही स्टेबल होतात. आता त्याचा विचार काय असतो, आता तो म्हणतो मी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आनंदी होईल. म्हणजे तो आनंदी होणार तरी कधी, दरवेळी तो आपला आनंद आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर ढकलत राहिला आणि प्रत्येक टप्प्यावर एक रिकामी जागा न भरता तशीच राहिली. या दुष्चक्रात अडकलेले आपण म्हणत राहतो अमुक अमुक झालं की मी आनंदी होईन. तर मित्रांनो, आपल्याला दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. एक, आनंद ही स्वतंत्र गोष्ट आहे. दोन, आनंद ही आपली स्वतःची आंतरिक निर्मिती आहे, त्यामुळे आपण कधीही आनंद निर्माण करू शकतो. आपण कार खरेदी करतो आणि मग म्हणतो मी आनंदी आहे. कार ही एक निर्जीव वस्तू असून तिला संवेदना किंवा भावना नाहीत, म्हणजेच ही कार आपल्याला आनंद देत नाही. मग वस्तुस्थिती काय आहे? आपण असा विचार करतो, अरे वा मी कार खरेदी केली, मला जे हवं होतं ते मी विकत घेतलं. मित्रांनो, म्हणजेच आपल्या आनंदाचे निर्माते आपणच आहोत. आनंद आणि दुःख आपणच निर्माण करतो. मित्रांनो, आपल्या विचारांची निर्मिती आपणच करतो. विचारांवर आपण दुःख किंवा आनंद याचा अनुभव घेत असतो. मित्रांनो, हा विषय खूप मजेदार आहे आणि आपलं सर्वांचं आवडीचं आहे, कारण आनंदासाठीच आपण हे सगळं करतोय. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत. मी आहे मंगेश आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपण सर्वांसाठी. सावधान रहा, आपला प्रत्येक अभिव्यक्ती क्रियाची प्रतिक्रिया होत असते.

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाच्या साते। पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।
1: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत।
2: अश्विनी ये ना, ये ना।
1: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
3: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
1: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।